नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026। सकाळचे 5:55:30 झाले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सेवेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगे आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता तथा काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: भक्तगीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत विष्णुदास यांची रचना, गायले उषा मंगेशकर यांनी, संगीत यशवंत देव यांचं।

0: आताच आपण स्नेहल भाटकर आणि सहकारांच्या स्वरात संत जनाबाईंची गवळण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:20 होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: पूर्वी ना घरासमोर मातेचं अंगण असायचं. पाऊस पडला की घराभोवती पाण्याचं चिमुकलं असं तळ व्हायचं आणि त्यात लहान लहान मुलं कागदी होड्या सोडत. होडी तरंगाला लागली की झालेला आनंद ते टाळ्या पिटून व्यक्त करत. नौका विहार हा प्राचीन काळापासून माणसाचा आवडता असा प्रवास आहे. बस, गाडी, रिक्षा, रेल्वे, विमान ही सगळी वाहनं जमीन आणि आकाश यांच्याशी नातं सांगतात. मात्र नौकेसाठी जलाशयच असावा लागतो. अथांग पाण्यात चाललेली नाव यदा कदाचित बुडली तर राम म्हणावं लागेल ही कल्पना असूनही नौकाविहाराचा आनंद काही औरच असतो. लाटांवर स्वार व्हायला, कोसळत्या धबधब्यातून वेगाने जायला, प्रवाहाच्या विरुद्ध नाव वल्हवायला लागणार माणसाचं धाडस बघून आश्चर्ययुक्त आनंद होतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवासही नौकेतूनच चाललाय. किनारा गाठतो की नाही ही अनिश्चितता आहे आणि नाव कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे. हे जेव्हा एखाद्याला कळतं ना तेव्हा त्याला आत्मभान असं म्हणतात आणि आत्मभानाचे दुर्मिळ असे क्षण गोठवायचे असतात. श्री रामरावयांचं लोकप्रिय आणि परंपरेने चालत आलेलं एक भजन आहे. हे भजन आत्मभान जागृत करतं. ही राम नाम नौका भवसागरी तराया. हे ध्रुपद असलेलं भजन मोठं गोड आहे. माणसाचं शरीर ही रामनाम नौका आहे. शरीरात राम आहे म्हणून तर ते प्रपंचासारख्या भवसागरातून तरत आहे. पाण्यातला प्रवास हा धोकादायक असतो. लाटा, वादळ, भोरे, डोह, आवर्त, महाकाय, जलचर यांनी वेढलेला असतो. किनारा दृष्टीपथात नसतो. कधी बुडून जाऊ याचा काही नेम नसतो. सभोवती असलेले आप्तस्वकीय आपल्यापासून कधी दूर जातील हे काहीही सांगता येत नाही. जगात सर्वस्वी पराधीन असलेल्या माणसाला भवसागरातून तरुण जायचं असेल तर शरीरात राम आहे तोपर्यंतच त्याच्याच नावाने पलीकडचा किनारा गाठता येईल. एकदा नरहृदय गेला की मग भगवंत सापडणं कठीण आहे. या भवसागरात मद मोह लोभ सुसरी किती डंख किती विषारी अशी स्थिती आहे. म्हणून त्यावर उपाय तो काय? हे विष लवकर पसरू नये भिनू नये म्हणून ते दुःख शांत व्हाया मांत्रिक रामराया. एकच उतारा आहे तो म्हणजे श्रीरामांचं अखंड स्मरण. सुटले या फाटवारे मन तारु त्यात बिथरे

0: त्या वादळा तुनी या नेतील रामराया. माणसाच्या कर्माचा हिशेब मोठमोठी संसारातली वादळं सादर करतात. या वादळामध्ये कधी कधी परमेश्वरावरील निष्ठा प्रचंड हेलखावे खाते. मनाचं तारू बिथरलेलं मन रस्ता चुकण्याचा दाट संभव असतो. भलत्याच दिशेला जाणाऱ्या मनाला वादळातून तारून नेतात ते कोण असतात? तर ते श्री रामराया हेच असतात. या मनाला भ्रम असतो की इहलोकातील सारे जीव मरते असले तरी स्वतः मात्र तो चिरंजीव आहे. या भ्रमामुळे त्याची शरीर नौका गटांगळ्या खाते पण बुडत नाही. कारण काय? धरुनी सुकाणुहाती बसले तर रामराया. श्री रामरायांनी नौकेचा सुकाणू हाती धरला आहे ना. मुखी राम ज्या नसे तो नरकामध्ये वसे तो त्यातून उद्धराया स्वामीच रामराया, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. रावणाचा वध झाल्यावर सीतामाईला बंदिवास सुसह्य करणाऱ्या त्रिजटा या राक्षसीच्या भेटीची इच्छा श्रीरामांनी व्यक्त केली. भावार्थ रामायणामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात, श्रीरामांनी पाठवलेलं विमान नाकारून ती आपली गुरु सीतामातेप्रमाणे पायी पायी चालत श्रीरामांकडे गेली. श्रीराम जानकी यांचं एकत्र दर्शन झाल्यामुळे ती आनंदमग्न झाली. ती श्रीरामांना म्हणाली, मी मूळची राक्षसी, आम्ही माणसं खाणार, परंतु जानकीच्या संगतीने वाईट विसरून मी तुझं नामस्मरण केलं आणि श्रीरामा तुम्ही मला प्रत्यक्ष भेटला. हा श्री राम नाम या सत्संगाचा महिमा आहे. रामा विनान जगती आहेच शून्य सारे, फुलवावया जगाला माळीच रामराया, असं आहे या भजनाच्या शेवटी. असं म्हटलेलं आहे, या भाविकांनो या नौकेमध्ये बसाया, बुडवील ना कधीही भावेच तारणाया. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचे दोन अर्थ सांगितले. एक, मी रामस्वरूप आहे आणि दुसरा, राम माझा स्वामी रक्षण करता आहे, तो माझ्या हृदयात आहे. हा शक्तीसंपन्न मंत्र समस्त जीवांना भवसागरात न बुडवता तारणार आहे, यात तर काही शंकाच नाही.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंदखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील. मात्र सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंचकमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
6: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
7: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
6: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
7: पुणे सोलापूर हायवे मोंडनिम.
6: संपर्क 87 4003 4008.
8: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
9: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
8: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचे

0: चा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता MD चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
3: अरुण नरखेडकर अनगर।
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
5: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
6: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
5: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
6: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105।
7: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
8: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं।
8: आणि एवढी मोठी फी?
9: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे, त्यामुळे काम सोपं झालं।
8: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
9: मोबाईल 90 96 222 325।
10: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांक साठी मी शिवाजी भोसले। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। मान्सूननं काल अंदमान निकोबार बेटाचा संपूर्ण भाग व्यापला। पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान। एसटी बसच्या तिकीट दरात तूर्तास तरी दरवाढ करण्याचा निर्णय नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 18 जूनला मतदान तर 22 जूनला होणार मतमोजणी। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात लातूरचा प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला अटक, प्रश्नपत्रिका फोडण्याचे अनेक पुरावे CBIच्या हाती। आणि चेन्नई संघाला नमवून हैदराबाद संघाची प्ले ऑफ फेरी धडक, ईशान किशनचं आक्रमक अर्धशतक। आता घडामोडी विस्तारानं। सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूननं काल अंदमान निकोबार बेटाचा संपूर्ण भाग व्यापलाय। त्याशिवाय अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आदींचा काही भाग व्यापल्याची माहिती पुढे आली आहे। मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे। पुढील 3-4 दिवसात मान्सून नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरीन भाग, आग्नेय आणि नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग तसंच संपूर्ण अंदमान समुद्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप सुरूच आहे। उष्णतेच्या लाटा सदृश परिस्थिती आहे। काल देखील इथलं कमाल तापमान 43.6 दशांश इतकं विक्रमी होतं। प्रखर ऊन आणि तप्त झळा यातून नागरिकांसह पशु पक्षी प्राणी त्रासले आहेत। एसटीच्या तिकीट दरात तूर्तास तरी वाढ करण्यात येणार नसल्याचं राज्याचे परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत स्पष्ट केलं। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसची तिकीट दरवाढ अटळ आहे। प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे। या धर्तीवर काल मंत्रालयात बैठक

झाली, त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. इंधनाच्या दरवाढीतून राज्य परिवहन महामंडळाला वार्षिक साधारण 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे. महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून देण्याच्या राज्य विधान परिषदेच्या 16 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताच प्रभावी क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे: निवडणूक जाहीर प्रसिद्धीकरण 25 मे 2026, उमेदवारी अर्ज दाखल करणं 25 मे ते 1 जून, दाखल उमेदवारी अर्जांवर छाननी 2 जून, निवडणूक मतदान प्रक्रिया 18 जून सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत, मतमोजणी आणि निकाल घोषित करणं 22 जून. देशभरात खळबळ उडून देणाऱ्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट 2026 पेपर फोटी प्रकरणात सीबीआय यंत्रणेनं काल लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली. या प्रकरणात दिल्ली सीबीआय कोर्टानं मोटेगावकर यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर यांच्याकडे अनेक सबळ पुरावे सीबीआय पथकांना मिळाले. 3 मे 2026 रोजी नीटचा पेपर असताना पेपर आधी 23 एप्रिल 2026 रोजीच मोटेगावकर यांनी पेपर फोडून आपल्या क्लासमधील काही विद्यार्थ्यांना अंदाजित प्रश्न दिल्याची गंभीर बाब सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे. दरम्यान जुळे सोलापुरातील एडी जोशी ज्युनियर कॉलेजमध्ये 2 वर्षांपूर्वी प्राध्यापक मोटेगावकर यांनी आपल्या नामांकित आरसीसी पॅटर्नची शाखा सुरू केली होती. नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं. इथले रसायनशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीयुत पी पी कुलकर्णी हेच पेपरफुटी प्रकरणाचे मुख्य असल्याचं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं होतं. काल सीबीआयनं पुण्यातून अटक केलेले आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पेपरफुटी प्रकरणाचे प्रमुख पी पी कुलकर्णी या दोघांचे घनिष्ठ संबंध होते. प्राध्यापक कुलकर्णी हे आरसीसी कोचिंग क्लासमध्ये रसायनशास्त्राचे विशेष तास घेत होते अशी माहिती देखील पेपरफुटीच्या प्रकरणातून पुढे आली आहे. ऑनलाईन औषधांची विक्री आणि फार्मसीचा वाढता व्यवसाय यावर निर्बंध आणण्याची मागणी करून देखील ती सरकारकडून पूर्ण होत नसल्याच्या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्या औषध विक्रेत्यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात हा बंद यशस्वी होईल असा दावा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी काल पत्रकार परिषदेतून केला. बंदच्या निर्णयातून सोलापूर शहर परिसरातील 1200 दुकानं उद्या बंद राहणार आहेत. दरम्यान या बंदच्या परिणामातून औषध सेवा विस्कळीत होऊ शकते. तरीही रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर शहरातील 16 आणि अक्कलकोट 1, बार्शी आणि माळशिरस प्रत्येकी 5, सांगोला 3 आणि मंगळवेढा 2 याप्रमाणे औषध दुकानं चालू राहतील असं स्पष्टीकरणही संघटनेनं काल यावेळी दिलं. उद्याच्या बंद दरम्यान सोलापुरात 4 हुतात्मा पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता औषध विक्रेते मूक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शासकीय आणि खासगी आयटीआय प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर परवा गुरुवार 21 मे पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. राज्यभरात एकूण 10004 आयटीआय संस्था असून त्यामध्ये 1,57,664 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. यंदाची ऑगस्ट 2026 प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत पद्धतीनं राबवण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळाद्वारे अर्ज सादर करता येतील. अर्ज भरणं, शुल्क भरणं, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची सुविधा याच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोलापूर दिनांक मधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांती.

विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11वी इयत्तेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्ज भाग एक मधील बदल आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना किमान एक आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल. 26 ते 28 मे पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहेत. 28 मे पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदा मुलींसाठी प्रवेशाची स्वतंत्र फेरी राबवली जाणार आहे. 26 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत काल डाळिंबाच्या दरानं उसळी घेतली. इथं 612 क्विंटल डाळिंबाची आवक झाली. दर्जेदार मालाला प्रति क्विंटल तब्बल 24,000 रुपयांचा विक्रमी दर मिळाला. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांनी बनावट बांधकाम परवाने देण्यातून उभारण्यात आलेल्या शहरातील बेकायदेशीर इमारतींचं पाडकाम आजपासून करण्याचे आदेश आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात शहरातील न्यू पाच्चापेठ परिसरासह अन्य ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर आज हातोडा पडणार आहे. श्रीराम तालुक्यातील टाकळीभान इथं उद्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 4थं राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाळा तालुका उत्तर सोलापूर इथल्या माऊली महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख तथा लेखिका कवयित्री प्राध्यापिका डॉ सुवर्णा गुंड चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या प्ले ऑफ फेरीत काल हैदराबाद संघानं चेन्नई संघाला 5 गड्यांनी नमवलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाला 20 षटकात 7 बाद 180 धावांवर रोखल्यानंतर हैदराबाद संघानं 19 षटकात 5 बाद 181 धावा केल्या. किशननं 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा फटकावल्या. सोलापुरातील आयकर अधिकारी आणि उत्कृष्ट टेबल टेनिसपटू श्रीयुत मनीष रावत यांची 6 जून 2026 पासून दक्षिण कोरिया देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. सवाद्य मिरवणुकीनं अक्कलकोट इथं ग्रामदैवत श्री चौंडेश्वर देवीच्या यात्रेची सांगता झाली आहे. शहरात भक्तीशक्ती आणि एकतेचं दर्शन यातून घडलंय. पंढरपूरच्या स्वेरी कॉलेजमध्ये उद्यापासून 3 दिवस 5वं अक्षर संमेलन भरत आहे. महाराष्ट्रातील कलाकारांची मांदियाळी या निमित्तानं इथं उठणार आहे. गोवा ते नागपूर शक्तीपीठ उभारण्याच्या समर्थनार्थ अकलूजकर मोहिते पाटील पुढे सरसावलेत. काल शंकरनगरला बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी संवाद साधला. समग्र शिक्षण मोहिमेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात 1 लाख पाठ्यपुस्तकं उपलब्ध झाली आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे. हुतात्मा एक्सप्रेसच्या सततच्या विलंबानं प्रवाशी त्रस्त झालेत. ही गाडी काल मध्यरात्री सोलापुरात पोहोचली आहे. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 43.6°, किमान तापमान 29.6°. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. मान्सूननं काल अंदमान निकोबार बेटाचा संपूर्ण भाग व्यापला. पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान. एसटी बसच्या तिकीट दरात तुर्तास तरी दरवाढ करण्याचा निर्णय नाही. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचं काल प्रतिपादन. विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला होणार मतमोजणी. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात लातूरच्या प्राध्यापक शिवराज

मोटेगावकरला अटक, प्रश्नपत्रिका फोडण्याचे अनेक पुरावे सीबीआयच्या हाती आणि चेन्नई संघाला नमवून हैदराबाद संघाची प्ले ऑफ फेरीत धडक, ईशान किशनचं आक्रमक अर्धशतक. आणि याबरोबर सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार. या

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
1: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी।
2: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
3: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार,
4: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग
2: सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचं
3: अंबिका हॉस्पिटल।
5: मोबाईल 99217555554।
6: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी,
8: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
9: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
10: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
9: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
10: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
11: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत,
12: इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात।
11: श्रद्धा ऑप्टिकल्स महापौर बंगल्या समोर सोलापूर।
13: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी। फोन 82 37 83 19 90।
14: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
15: पण तू कसा ओळखलास?
14: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
1: आता आपण ऐकणार आहोत आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांद्यामध्ये एकात्मिक रोग व्यवस्थापन करत असताना काढणीपूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. जसं की कांदा काढणीच्या 15 ते 20 दिवस आधी पिकाला पाणी देणं पूर्णपणे बंद करावं. यामुळे कांद्याची मान घट्ट होते आणि साठवणुकीमध्ये कांदा सडत नाही. पीक काढणीच्या अंतिम काळामध्ये युरियाचा वापर टाळला पाहिजे. नत्राचा जास्त वापर केल्यामुळे देखील कांदा पाणीदार होतो आणि त्यामुळे जीवाणूजन्य सडीला पोषक अशी स्थिती निर्माण होते. काढणी केल्यानंतर तो सुकवणं देखील महत्वाचं आहे. कांद्याची मान 50 ते 60% पडल्यानंतरच काढणीला सुरुवात केली पाहिजे. एका ओळीतील कांद्याची पात दुसऱ्या ओळीतील कांद्यावर येईल अशा प्रकारे काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह ठेवला पाहिजे. यामुळे कांदा थेट उन्हापासून वाचतो आणि त्याचा रंग चांगला राहतो. मान कापत असताना किमान 3 ते 4 सेंटीमीटर देठ ठेवावं. अगदी जवळून कापला तर जखमेतून जीवाणू आत शिरून तपकिरी रॉट रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासोबतच प्रतवारी आणि निवड अत्यंत महत्वाची आहे. कांदा साठवणुकीपूर्वी जखम झालेले दुभाळलेले जाड मानेचे आणि आधीच सड सुरू झालेले कांदे हे पूर्णपणे वेगळे करावेत. एका सडक्या कांद्यामुळे संपूर्ण चाळ खराब होण्याची शक्यता असते. यानंतर साठवणूक आणि चाळीचं व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. कांदा चाळीची रचना उत्तर दक्षिण दिशेनं असावी, जेणेकरून हवा नैसर्गिकरित्या खेळती राहील. कांदा चाळ जमिनीपासून 1 ते 2 फूट उंच असावी. या चाळीत कांदा 4 ते 5 फुटापेक्षा जास्त उंचीवर भरू नये. जास्त दाबामुळे खालचे कांदे दाबले जातात आणि सड सुरू होते. साठवणुकीच्या ठिकाणी तापमान साधारणतः 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 65 ते 70%

0: असावी. जास्त ओलावा असल्यास काळ्या बुरशीची वाढ होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करत असताना साठवणुकीपूर्वी कांद्यावर गंधकाच्या पुडीची धुरळणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. गंधकाच्या पुडीची ही धुरळणी केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांद्यामध्ये अत्यंत कमी होतो किंवा अनेकदा होतच नाही. दर 15 ते 20 दिवसांनी या चाळीची पाहणी केली पाहिजे आणि त्यावेळी सडलेले कांदे हे तात्काळ बाहेर काढले पाहिजे. अशा पद्धतीनं कांदा काढणीपूर्वी आणि काढणीनंतर आपण जर काळजी घेतली तर होणारं संभाव्य नुकसान आपल्याला नक्की टाळता येतं.
1: आताच आपण आजचा कृषी सल्ला ऐकलात. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण ऐकू शकाल आणि कडधान्याचं महत्व या विषयावरचा ग्रामीण संवाद सहभाग जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता ऐकूयात कार्यक्रम बहुरंगी वसुंधरा.
2: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
3: खेकडा. शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार खेकडे खूप मौल्यवान आहेत बरं का? अहो, त्यांच्या रक्ताला निळं सोनं असं म्हणतात. खेकड्यांचं 1 लिटर रक्त 12 लाख रुपयांना औषध म्हणून वापरण्यासाठी विकलं जातं. हॉर्स शू क्रॅब या खेकड्याच्या खतात ल्युमिलस अमिबोसाइट लायसेट म्हणजेच LAL असतं. याच्या सहाय्याने शरीरातलं विषारी पदार्थांचं संक्रमण, जंतूंचं संक्रमण थांबवलं जातं. लस तयार करताना किंवा इतरही औषधं तयार करताना खेकड्याच्या रक्ताचा वापर केला जातो. पण यासाठी खेकड्यांना अधिकाधिक प्रमाणात पकडून त्यांची शिकार केल्यामुळे खेकड्यांची संख्या कमी होत चालली आहे. मानसशास्त्रात खेकड्याची वृत्ती, द क्रॅब मेंटॅलिटी, हा खेकड्यांच्या वर्तनासंबंधीचा शब्द वापरला जातो. माणसाच्या स्वार्थी, हानिकारक, मत्सरी मानसिकतेचं वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा हा वाक्प्रचार. एकमेकांचे पाय ओढणे, खाली खेचणे, चांगलं काम करणाऱ्याची प्रगती कमी करणं, अशा अर्थानं हा वाक्प्रचार वापरला जातो. आता हे खेकडे एकमेकांबद्दल प्रेम कसं दाखवतात माहितीये? चेसापीक बे मधले निळे खेकडे गोंडस आहेत. त्यांची प्रेम कहाणी सुद्धा निराळीच. त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात एका नरानं त्याच्या पायावर उभं राहून त्याचे पंजे हलवण्यापासून होते. मग मादी प्रभावित झाली, तिला त्यामध्ये रस वाटला तर ती सुद्धा हात हलवून प्रतिसाद देते. दोघे एकमेकांच्या जवळ जातात आणि एकमेकांच्या नखांना स्पर्श करतात. खेकडा हा प्राणी ओमेगा 3 फॅटी ऍसिड, जस्त, प्रथिन यांचा सर्वोत्कृष्ट स्रोत आहे. म्हणूनच तर हे पौष्टिक असं सी फूड मानलं जातं. याच्यात एकत्रितपणे असलेली जीवनसत्व आणि खजिनं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय हृदयविकार, स्ट्रोक, पॅरालिसिस या सगळ्याचा धोका सुद्धा कमी करण्याचं काम करतात. जपानी कोळी खेकडा हा जगातला सगळ्यात मोठा खेकडा. याच्या पायाची लांबी 12 फूट असते. सर्वात लहान खेकडा म्हणजे वटाणा खेकडा. हा खेकडा 6 मिलीमीटर इतका छोटूसा असतो. हा खेकडा शिंपल्यामध्ये परजीवी परपोषी अवस्थेत जगतो. कधी खेकडा पकडायला गेलात तर काळजी घ्या बरं, नाहीतर शाहिस्ते खानासारखी आपली बोट गमा.
2: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
1: बहुरंगी वसुंधरा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटाव

0: कर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 9205994290.
4: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
5: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
6: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
5: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी, तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
6: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
5: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
6: मोबाईल 9850338807.
7: दात आणि हिरण्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
7: मोबाईल 9172710499.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579979940.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
12: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 2074-30-72.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39. व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
13: अगं बाई बाई बाई, वैतागले गं बाई या दारूला.
14: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री

0: स्पर्ध हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ मोबाईल 96 37 91 22 88।
1: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
3: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
6: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड सोलापूर।
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर।
2: मोबाईल 77 19 92 22 55।
8: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 7 वाजले आहेत। या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी।
9: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

आताच आपण लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजनू सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मेरे जीवन साथी या चित्रपटातलं. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झालेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा.

0: कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा
1: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, मी आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी

आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान

0: राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वराडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 49।

0: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82-37-83-19-90.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
4: आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीच.
5: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
6: ऐका साहित्य संपदा.
7: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
8: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
5: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
8: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
5: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.
7: आज माझ्या अक्षरांना.
4: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:25 होतात. आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

तुमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत.
0: अच्छा.
1: इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे,

0: तुम्ही लगपट्टी देऊन टाकता, कारण का ती गिरी म्हणते ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का, ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेईल.
1: अच्छा.
0: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5000 4000 हा सगळा डेटा त्याच्याकडे घेईल.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाइट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स.
1: अच्छा.
0: मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात.

0: वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही, ते माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात.
1: अच्छा.
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: अच्छा.
0: तर माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जो

0: जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा,
0: मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही.
1: हे
0: जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात तो सह क्षेपित केला. एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:40 होत आहेत.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला, पण मग 3 वर्षांनी पुन्हा स्टोन झाला आणि पुन्हा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर असे रिपीटेड किडनी स्टोन का होतात याबद्दल आज आम्हाला सांगा.
5: कसं की किडनी स्टोन एखादा झाला आणि तो काढून टाकला. खरं असे की ह्याच वेळेला विचार करायला पाहिजे की किडनी स्टोन तर तुम्ही काढला, पण किडनी स्टोन बनण्यासाठी जे वातावरण शरीरामध्ये होतं ते रिव्हर्स झालं का?
4: हा
5: सगळ्यात मेजर पार्ट आहे. बरोबर ना? म्हणजे जर का वातावरण परत तेच राहिलं तर परत किडनी स्टोन होणार आहे. आणि मग तुम्ही किती वेळा काढणार? कारण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना मग रिपीटेड किडनीमध्ये 2 किंवा 3 किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि नंतर मग किडनीच डॅमेज झाली, मग क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली आणि मग किडनी फेल्युअरमध्ये पेशंट गेले, मग डायलिसिसवर गेले, असे अनेक प्रकार होत आहेत सध्या. बरोबर की नाही? आता या ह्याच्यासाठी जर का आपण बघितलं सगळं, तर ओव्हरऑल जर का बघितलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागलेली आहे. मग त्याला मानसिक कारण आहेत काही. बरोबर ना? आपण टेन्शन घेतो, मानसिक कारण आहेत आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत. बरोबर? म्हणजे अति टेन्शन घेणं यांनी सुद्धा ऍसिड वाढत असतं. इव्हन जे आपण आता म्हणजे सध्या बघितलं की पॅक फूड आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, किंवा आपण म्हणतो की जे साधं भाज्या किंवा फळं खावा म्हणतात. बरोबर ना? पण त्याच्यावर पण पेस्टिसाइडचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात केला गेलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी काय करतात, शरीराची ऍसिडिक लेवल काय करतात, वाढवतात. आणि शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गरमी वाढली तर आपल्याकडून काम होणार नाही, तसं शरीरामध्ये सुद्धा आहे. जर का शरीरात जर का गरमी वाढली, ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला शरीराकडे पर्याय काय की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या गोष्टी काढणं, अनेक मिनरल जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग त्याचं डिपॉझिशन जे आहे ते काय होतं, किडनीमध्ये होण्याला सुरुवात होते आणि त्याच्यापासून किडनी स्टोन तयार होतो.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025.
5: कसं याच्यासाठी जर का बघितलं तर आयुर्वेदिक जो पद्धत आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं की तुमचं जर का पचन प्रॉपरली होत नसेल की त्याच्यातून आम तयार होतो. आम म्हणजे टॉक्सिक द्रव्य आपण म्हणून.

टॉक्सिन्स तयार होतात. मग हे जी काही टॉक्सिन्स आहेत बरोबर की नाही, ही जर का म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाली आणि त्याच्यामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी असेल म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला की आपण ज्याला वात म्हणतो, तर मग हे काय होणार आहे, हा आम काय व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो आणि मग तो जर का किडनीमध्ये डिपॉझिट झाला तर त्याच्यातून स्टोन तयार होतात. किंवा जर का म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरामध्ये हीट वाढली म्हणजे पित्ताचा इम्बॅलन्स झाला तरी सुद्धा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा हे बघावं लागतं की किडनी स्टोन तयार होण्यासाठी तुमची प्रकृती काय आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं म्हणजे बाबा कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पचन तुमचं व्यवस्थित होत आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. कारण कसं आहे की पचन बिघडलं तर टॉक्सिन्स तयार होणार आहेत म्हणजे आम तयार होणार आहे आणि हे टॉक्सिन्स तयार झाले तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होणार आहे बरोबर की नाही. तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, पहिलं दीपन पाचन करा, नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही

0: नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा, पचनावर काम करायला सुरुवात करा. त्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होणार नाही त्याच्यावर काम करा. जर का कफ प्रकृती असेल बरोबर ना, तर कफाचा बॅलन्स केला गेला पाहिजे. पित्त प्रकृती असेल तर पित्त बॅलन्स केलं गेलं पाहिजे. वात वाढत असेल तर वात बॅलन्स केला पाहिजे. तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची कारणं काय आहेत बरोबर की नाही ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सगळ्यांचा जर का व्यवस्थित शोध घेऊन जर का त्याप्रमाणे जर का आपण बॅलन्स केलं तर आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून काय होतं थांबवता येतं. आणि जर का रिपीटेड किडनी स्टोन मात्र झाले तर मात्र किडनी फेल्युअरकडे माणूस कधी जाईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ न देणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर म्हणजे शरीराचं बॅलन्सिंग ठेवणं याला म्हणजे करावं लागतं आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर ऐकूयात अनुरूप विवाह संस्था यांचा कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव साठी संपर्क 1800 267 1991 1800 267 1991 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
4: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
4: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना

0: नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते, आताच आपण अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. 7:51 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नाग देशपांडे यांची रचना, संगीत राम फाटक यांचं, स्वर सुधीर फडके यांचा.

आताच आपण सुरेश भट यांची रचना ऐकली, संगीतबद्ध केली होती रवी दाते यांनी, तर गायली होती सुरेश वाडकर यांनी. आणि याबरोबर आजचा भावधारा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते, आज रात्री 10 ते 11 यावेळेत प्रसारित होणारा हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी तुम्ही फोन करू शकता. आज सकाळी 11 ते 11:30 यावेळेत 94-22-65-47 या मोबाईल नंबरवर हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी. आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम सकाळचे 8 वाजता आहेत. आता काही क्षणातच समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: देशों की 6 दिवसीय यात्रा सिर्फ औपचारिक राजनयिक दौरा भर नहीं है बल्कि इसके व्यापक कूटनीतिक आर्थिक और सामरिक निहितार्थ भी हैं। दैनिक भास्कर की विशेष खबर ध्यान आकर्षित करती है, स्मार्ट से उबे लोग, बेसिक चीजों में सुकून की तलाश, जो गैजेट चुपचाप काम करे अब वही ज्यादा समझदार।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारत नॉर्वे व्यापार और अनुसंधान शिखर सम्मेलन में भारत EFTA समझौते के तहत $100 अरब अमरीकी निवेश और 10 लाख नौकरियों के सृजन का आह्वान किया। प्रधानमंत्री मोदी आज तीसरे भारत नॉर्डिक शिखर सम्मेलन में सभी 5 नॉर्डिक देशों के नेताओं से मुलाकात करेंगे। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने ऑपरेशन सिंदूर को भारत का मजबूत, आत्मविश्वासी और सक्षम राष्ट्र बनने का प्रतीक बताया। पश्चिम बंगाल सरकार ने वित्तीय अनियमितता मामले में आरजीकर मेडिकल कॉलेज के पूर्व प्राचार्य संदीप घोष पर मुकदमा चलाने की अनुमति दी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून अर्थात FM 103.4 मेगाहर्ट्झवर। 8:15 झाली आहेत।
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात, आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
4: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
5: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
6: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
6: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
2: आता प्रसारित करत आहोत लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकणार आहोत रमेश जंगम यांचं लोकगीत, गायिका आणि संगीतकार रंजना शिंदे।

कर पाठक यांचं कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विठ्ठल हेदुकर आणि सहकार्याने गायलेलं कुंदन कांबळे यांचंच लोकगीत. संगीतकार पुन्हा एकदा मधुकर पाठक.

रोशन सातारकर यांनी गायलेलं श्याम रणपिसे यांचं लोकगीत आताच आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा लोकरंग हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर। नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक। आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं। दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली। या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। भारतातील उद्योगस्नेही वातावरण प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं। पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील। या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे। या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते। अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे। शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील। या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड इराण नेदरलँड स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली। जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या

बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरु आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगड जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान.
देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ राजस्थान उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं केरळम लक्षद्वीप

0: ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करू शकता. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम कधीही कुठेही तुम्ही ऐकू शकता. 8:40 झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेव, आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोतेव, आज गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्मदिन आहे. त्यांच्याविषयी थोडस जाणून घेऊयात. हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन यामध्ये तज्ज्ञ होत्या. लोकांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचं श्रेय त्यांनाच जातं. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होता. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब हे त्यांचे वडील आणि बडोदा संस्थानचे सरदार मारुतीराव माने यांची मुलगी ताराबाई या त्यांच्या आई. उस्ताद अब्दुल करीम खान हे बडोदा संस्थानात दरबार गायक होते आणि ताराबाई या त्यांच्या शिष्या. हिराबाईंचं संगीताचं शिक्षण सुरुवातीला बंधू सुरेश बाबू माने यांच्याकडे झालं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम त्यांना मिळाली. हिराबाईंना निसर्गदत्त सुरेल धारदार आवाज लाभला होता. श्रोतेव, हिराबाई बडोदेकर यांच्याविषयी आणखी जाणून घेणार आहोतच, पण आता आपण ऐकूया त्यांच्या स्वरातलं हे गीत.

स्वतः ज्या काळी गायक नटच स्त्री भूमिका करत असत त्या काळी हिराबाई बडोदेकरांनी रंगभूमीवर पाऊल ठेवण्याचं धाडस केलं. आपल्या सभ्य आचाराने रसपूर्ण मधुर गायिकेने नाटकातील भूमिका त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. बालगंधर्वांचा आदर्श ठेवत त्यांनी सौभद्र मानवमान यासारख्या नाटकांमधून त्यांनी केलेल्या नायिकेच्या भूमिका गाजल्या. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटातून अभिनय केला. संगीत शिकण्यासाठी संगीत विद्यालय नूतन संगीत विद्यालय नावानं त्यांनी सुरू केलं. हिराबाई बडोदेकर यांच्या सुमारे 48 ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या आहेत. १९७०पर्यंत हिराबाईंच्या सुमारे 175 ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. हिराबाई बडोदेकर रेडिओवर प्रथम गायल्या त्या 1929 साली. 1929 पासून 1973 पर्यंत हिराबाई गायनातून निवृत्त होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 45 वर्ष त्या रेडिओवरून गायल्या. गानहिरा ही पदवी त्यांना रसिकांनी दिली, तर सरोजिनी नायडूंनी त्यांनी गानकोकिळा ही पदवी दिली. 1965 साली हिराबाईंना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, 1970 साली पद्मभूषण किताब देऊन त्यांना गौरवण्यात आलं. विष्णुदास भावे पारितोषिकांनाही त्यांना गौरवण्यात आलं. श्रोतेव, आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांनी त्यांच्या स्वरात विद्याहरण या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐकूयात.

0: श्रोतेहो, एक काळ हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या मधुर सुरेल आवाजातल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जुन्या काळातील गायिका मधुबाला जव्हेरी यांचा आज जन्मदिन. मधुबाला चावला हे त्यांचं लग्नानंतरचं नाव. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांनीच गायलेली काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत. ऐकूयात वैजंत या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं. मधुबाला चावला यांच्याबरोबर आहेत डॉ वसंतराव देशपांडे.
1: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेना सखे गुपरदेश.

श्रोत्याहो, दैवजात मधुर आवाजाचं देणं मधुबाला जवेरे यांना लाभलं होतं. आई आणि मावशीच्या सहवासात त्या मोहक आवाजावर पैलू पाडले गेले. शास्त्रीय संगीताचे संस्कार त्यांच्या गळ्यावर झाले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हंसराज बहल यांनी मधुबालांना अपनी इज्जत या चित्रपटात तलत महमूद यांच्याबरोबर द्वंद्व गीत गायची संधी दिली. या चित्रपटातली गाणी गाजली आणि

पुढे हंसराज बहेल, सी रामचंद्र, श्रीनिवास खळे या संगीतकारांनी संगीत दिलेल्या चित्रपटातली गाणीही त्यांनी गायली. मोहम्मद रफी, गीता दत्त, आशा भोसले या गायक गायिकांच्या बरोबरही त्यांनी गाणी गायली. 1950 ते 1960 या दशकात लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, गीता दत्त अशा दिग्गज गायिकांचा प्रभाव असतानाही मधुबाला जवेर यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं. आपल्या कारकिर्दीत मधुबाला जवेरींनी 55 हिंदी, 27 मराठी आणि 3 गुजराती गाणी गायली. श्रोतेव, आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि ऐकूयात त्यांच्या स्वरातलं सांगते ऐका या चित्रपटातलं गीत. त्यांच्या समवेत आहेत कोरस, रचना आहे गदी माडगुळकर यांची, संगीत वसंत पवार यांचं.

0: आताच आपण सांगते ऐका या चित्रपटातली गदी माडगुळकर यांची रचना ऐकलीत मधुबाला जव्हेरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते वसंत पवार. श्रोते आजचे काही दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली. आणखीही काही दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत 9:05. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: असे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। संपर्क: 95 95 24 25 59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
8: आता आपण ऐकणार आहोत सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
0: श्रोते हो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम।
9: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली।
10: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का?
11: बाबा झोपू दे ना।
10: काय करायचं याला?
11: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना।
10: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, मला टेन्शन आलंय तुझं।
9: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
10: मग काय करू?
9: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे।
10: काय सांगताय?
9: अहो हो,
0: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क: 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13। प्रवेशासाठी आजच संपर्क साधा।
9: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली। 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड। शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे। या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून। नमस्कार मॅडम।
12: नमस्कार
9: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
12: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
9: अगदी।
12: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
9: अरे वा, पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
12: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय, त्यांचा त्यांचा हा गोंधळ

0: पातळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
0: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. सकाळचे 9:07 झाले आहेत. श्रोते, आता आणखी काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज अत्यंत प्रभावशाली बंडखोर नाटककार, पटकथा लेखक विजय तेंडुलकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. त्यांनी आपल्या धारदार लेखणीनं मराठी साहित्याला आणि नाट्यविश्वाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं. शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, कन्यादान, कमला, श्रीमंत ही त्यांची गाजलेली नाटकं. तर सामना, सिंहासन, उंबरठा, आक्रोश, अर्धसत्य या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. ऐकूयात सामना या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आताच आपण उंबरठा या चित्रपटातली लता मंगेशकर आणि सहकर्यांच्या स्वरातली वसंत बापट यांची रचना ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोते, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
8: श्रोते, नमस्कार. आजच्या खमंग रुचकर या रुचकर कार्यक्रमामध्ये मी विद्या
9: आणि मी अपर्णा
8: तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय.
9: घरात नारळ तर बऱ्याचदा असतातच.
8: असतात, हो.
9: आणि त्या नारळाचं करायचं काय, चटणी
8: किंवा नारळाच्या वड्या.
9: पण आज मी ना तुला बटाटा आणि नारळाची वडी सांगणार आहे.
8: बटाटा आणि नारळाची वडी? बरं, फक्त नारळाची वडी माहिती आहे, वेगळा प्रकार सांगतेस तू हा वडीचा.
9: आणि झटपट होणार आहे. बरं
8: बरं, काय लागणार आहे यासाठी साहित्य?
9: साहित्य असं लागणार आहे,
8: बटाटा आणि नारळ हे तर दोन असणार.
9: पण बटाटा ना आपल्याला 2 वाट्या उकडलेल्या बटाट्याचा किस घ्यायचा. साधारणपणे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरी 2 वाट्या किस होईल हा.
8: बर.
9: 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं.
8: बर.
9: 1/2 वाटी दूध, 3 वाट्या साखर, वेलचीपूड लागणार आहे आणि तूप लागणार आहे.
8: बरं, यासाठी काय काय लागणार आहे ते मी परत एकदा सांगते. साधारण 3 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे, म्हणजे ते उकडून त्याचा किस घ्यायचा आणि हा किस साधारण 1-2 वाट्या व्हावा.
9: बरोबर.
8: नंतर 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं, 1/2 वाटी दूध, 3 वाट्या साखर आणि वेलचीपूड लागेल साधारण 1 चमचा आणि तूप लागेल थोडंसं.
9: बरोबर.
8: आता करायची कशी ही वडी?
9: साहित्य तर तुला कळलंच. तर आता सगळ्यात प्रथम काय करायचं, मिक्सरच्या एका भांड्यात 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं आणि 1/2 वाटी तापून थंड केलेलं दूध हे दोन्ही मिक्सरला फिरवून घ्यायचं.
8: बरं.
9: त्यानंतर गॅसवर नॉनस्टिक पॅन किंवा जाड बुडाची कढई ठेवून त्यात 1 चमचा तूप गरम करायचे. त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस, ओलं खोबरं आणि दुधाचं वाटलेलं मिश्रण आणि साखर घेऊन हे चांगलं एकजीव करायचं.
8: बरं.
9: सुरुवातीला मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळत शिजवायचंय. साधारण 1-15 मिनिटांनंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागल्यावर गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि हे सतत ढवळत राहायचंय. मिश्रण पॅनमध्ये घेतल्यापासून साधारण 25 मिनिटांनंतर त्याचा घट्ट गोळा होऊन मिश्रण पॅन सोडू लागेल. त्यावेळी गॅस बंद करून त्यात 1 चमचा वेलचीपूड घालायची आणि बंद गॅसवरच हे 15 मिनिटं हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय. गॅस बंद करायचाय आणि त्यानंतर हे 15 मिनिटं हे ढवळत राहायचंय आपल्याला मिश्रण. आणि हा चांगला गोळा झाला की एका ताटाला तूप लावून घ्यायचंय आणि हे मिश्रण कोमट असतानाच हाताला थोडस तूप लावून ते ताटात पसरवायचंय. आणि शेवटी वाटीच्या तळाला तूप लावून त्या वाटीनं मिश्रण हे सारखं करायचंय. त्यात थोडं कोमट असताना सुरीनं किंवा शंकरपाळी कापायच्या कातडीनं वड्यांच्या आकारात ह्या चिऱ्या द्यायच्या आणि या वड्या थंड झाल्यावर आपल्याला सहजपणे काढता येतात.
8: बरं.
9: आणि या वड्या 30 ते 35 मिनिटांसाठी वड्या सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायच्या.

0: राज्यात.
1: अच्छा,
0: झाल्या वड्या तयार.
1: बर, नारळाच्या वड्या तर आपण नेहमी खातच असतो, पण त्यामध्ये थोडासा वेगळा फ्लेवर म्हण किंवा वेगळी चव म्हण बटाटा याच्यामध्ये उकडलेला आपण घातल्यामुळे एक वेगळी छान अशी टेस्ट लागेल की नाही खरं, कारण बटाटा पण सगळ्यांना आवडतोच
0: आणि उपवासाला पण चालणारा पदार्थ आहे.
1: अगदी अगदी, नक्की करून पाहतील आपल्या मैत्रिणी तुझ्या वड्या सांगितलेल्या आहेत बटाटा आणि नारळाच्या वड्या. तर श्रोते हो, आजच्या पुरतं आम्ही दोघीही तुमचा निरोप घेणारच आहोत. पुढच्या खमंग रुचकर या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी विद्या,
0: मी अपर्णा
1: तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय चालू आहे स्नेहा, श्री दूध सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री दूध सारीज मध्येच मिळतात.
3: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन.
7: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.
8: मित्रहो, ईशान्य भारत किंवा पूर्वांचल म्हणजे भारताचा सुदूर पूर्वेकडचा प्रदेश. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय अशा सात राज्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यामुळेच सेवन सिस्टर्स या नावानंही हा प्रदेश ओळखला जातो. पूर्वांचलच्या भूप्रदेशाचं क्षेत्रफळ सुमारे 2,65,000 चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या 8% आहे. या प्रदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या आहे 4 कोटी. भौगोलिकदृष्ट्या पूर्वांचल नेपाळ, तिबेट, भूतान, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश आणि बांगलादेश या राष्ट्रांनी वेढलेला आहे. उर्वरित भारताशी पूर्वांचलचं दळणवळण फक्त उत्तर बंगालमधून जाणाऱ्या सिलीगुडीच्या चिंचोळ्या पट्ट्यातूनच शक्य आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशाचं विभाजन होऊन पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे सिल्हेट, ढाका, मैमनसिंग या भागाचा आसामशी असलेला संबंध तुटला. चितगोंग सारखं बंदर गेल्यामुळं समुद्रमार्गे होणारं दळणवळण देखील बंद झालं. परिणामी फाळणीनंतर ईशान्य भारताची नाकेबंदी झाली आणि त्यातून अनेक राजकीय आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या. भारत देशाचा अभिन्न भाग असलेल्या या ईशान्य भारताविषयी तुम्हा आम्हा बहुसंख्य भारतीयांना अगदी त्रोटक माहिती आहे आणि त्याचं प्रमुख कारण भौगोलिकच आहे. हिमालय पर्वतराजींचा पूर्व भाग आणि पातकई टेकड्या यांच्या रांगेनं ईशान्य भारताच्या उत्तर आणि पूर्वेच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत. तर ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन नद्यांच्या खोऱ्यांनी पश्चिम आणि दक्षिणेकडचा सखल प्रदेश व्यापलेला आहे. या डोंगराळ प्रदेशात पर्जन्यमानही भरपूर असल्यामुळं घनदाट जंगलांनी हा प्रदेश वेढलेला आहे. परिणामी उर्वरित भारतापासून हा प्रदेश काहीसा अलग पडल्यासारखा वाटतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात या भागातली परिस्थिती प्रामुख्यानं अशांतच राहिलेली आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे या भागातील प्रश्न दीर्घकाळ चिघळत राहिलेले आहेत. त्यामुळे एकंदर विकास प्रक्रियेलाच खीळ बसली. त्याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणं अपरिहार्यच होतं. मात्र आता पूर्वांचलात पर्यटन व्यवसायाला असलेला प्रचंड वाव लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य पर्यटन विकास महामंडळही पर्यटन विकासाच्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखतायत ही खरोखरच समाधानाची बाब आहे. प्रचार प्रसाराबरोबरच पर्यटन व्यवसायातील नवनवे कल लक्षात घेऊन साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्ग पर्यटन यांच्या विकासाकरता तिथली राज्य पर्यटन विकास महामंडळं कटिबद्ध झालेली आहेत. त्यातल्या काही परिचित पदभ्रमण मार्गांचा आपण विचार करूया.

हो, भौगोलिक दृष्ट्या आसामचे तीन नैसर्गिक विभाग पडतात, ब्रह्मपुत्रा खोरं, बराक म्हणजे सुरमा खोरं आणि या दोन्हींमधल्या डोंगर रांगा. ब्रह्मपुत्रा नदीचं 80 ते 160 किलोमीटर रुंदीचं आणि 800 किलोमीटर लांबीचं पूर्व पश्चिम खोरं

हा आसामचा मुख्य प्रदेश. त्याच्या उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याकडच्या पातकई टेकड्यांचे समूह आहेत. खोऱ्याच्या पूर्व टोकाला अनेक नद्या मिळून प्रचंड झालेला ब्रह्मपुत्रेचा प्रवाह प्रवेश करतो. हिमालयापलीकडे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला सांगपो असं म्हणतात. ती शेकडो किलोमीटर पूर्वेकडून वाहत येऊन नामचे बर्वा या उत्तुंग शिखराला वळसा घालून दक्षिणाभिमुख होते. दिहांग किंवा सियांग या नावानं अबोर टेकड्यातून भारतात म्हणजेच अरुणाचल प्रदेशात ती उतरते. तिथपासून आसामच्या पश्चिम सीमेवरच्या ग्वालपाडापर्यंत ब्रह्मपुत्रा पश्चिमेकडे वाहत जाते. तिबेटमध्ये 2000 मीटरपेक्षा उंचावरून वाहणारा तिचा प्रवाह आसाममध्ये येताच समुद्र 1100 किलोमीटर दूर असतानाच अवघ्या 120 मीटर उंचीवर येतो. मैदानात उतरल्यावर संथपणे वळणं घेत दुभंगत पुन्हा जुळून घेत प्रसंगी कित्येक किलोमीटर रुंदावत ती वाहत असते. इथूनच तिचं पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचं आढळतं. उत्तरेकडून दिबांग सुबनसिरी भरेळी धनसिरी बोर नदी मनास चंपावती सरमलमंगा आणि संकोश तर पूर्वेकडून लोहित आणि दक्षिणेकडून नोआ बरिदिहिंग दिसांग दिखो झांझी आणि धनसिरी या मुख्य नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात. दक्षिण धनसिरीच्या संगमानंतर काही अंतरावर ब्रह्मपुत्रेचा एक फाटा कलांग या नावानं नौगाव जिल्ह्यातून वाहून गुवाहाटीच्या पुढे 16 किलोमीटर अंतरावर पुन्हा मुख्य नदीला मिळतो. त्याआधी कलांगला कपिली आणि दिग्नू या नद्या मिळालेल्या असतात. गुवाहाटीखालीही कलसी आणि झिंजीराम सारख्या काही नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात. उत्तर सुबनसिरी ब्रह्मपुत्रा संगमाजवळ शिवसागर समोर माजुली हे 1261 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं सर्वात मोठं बेट आहे. इतर अनेक लहान मोठी बेटं या नदीच्या पात्रात आहेत. आसामचा दुसरा नैसर्गिक विभाग सुरमा किंवा बराक नदी खोऱ्याचा आहे. हा 200 किलोमीटर लांब आणि 96 किलोमीटर रुंद असा साधारणपणे सपाट प्रदेश आहे. सुरमा नदी बराक या नावानं नाग टेकड्यांच्या सीमेवर उगम पावून मणिपूर प्रदेश सीमेवर तिपईमुख इथं उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते. काचार भागातून वेड्यावाकड्या मार्गानं पश्चिमेला वाहत ती दुभंगून बांगलादेशात शिरते. या खोऱ्यातील नदीकाठ गाळानं भरलेले आहेत. त्यावरची खेडी पावसाळी पुरानंतर काही दिवस तळ्यातली बेटं बनतात. या प्रदेशात मधूनमधून असलेल्या खुज्या टेकड्यांच्या रांगांमुळे दलदली प्रदेश निर्माण झालेला आहे. काचारच्या पूर्वेला आणि दक्षिणेला विस्तृत असे राखीव वनविभाग आहेत. सदाहरित वर्षावनांपासून समशीतोष्ण कटिबंधीय झुडपांपर्यंत वनस्पतीच्या सर्व जाती आसाममध्ये आहेत. त्यात साल साग देवदार ओक हॉलॉंग बनसम अमारी गमारी अझार सिसू सिमूल वेत कळक बोरू हे प्रकार प्रामुख्यानं दिसतात. हिमालयाच्या पायथा टेकड्यात हत्ती गेंडा रानरेडा अनेक जातीचे हरिण काळाचित्ता मलाई अस्वल सांभर कस्तुरी मृग रानडुक्कर शुभ्रमुख कपी म्हणजेच गिबन आढळतात. शासनानं काजीरंगा आणि मनास या दोन विस्तीर्ण अभयारण्यांसह अन्य काही वनं वन्य पशुपक्ष्यांकरता राखून ठेवलेली आहेत. 1988 स्थापन झालेलं आसाम पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच ATDC साहसी खेळांच्या विकासाकरता प्रयत्नशील आहे. आसाममधल्या 22 संस्थांच्या सहकार्यानं राज्यातील साहसी पर्यटनाच्या वाढीकरता पोषक वातावरण निर्माण करण्याचा कसोशीनं प्रयत्न ATDC करत आहे. त्याकरता आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन शक्यताही आजमावून पाहतायत. 1968 अस्तित्वात असलेली आसाम माउंटेनिअरिंग असोसिएशन ही संस्था तरुणांना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणं गिर्यारोहण मोहिमांचं आयोजन करणं अशा स्वरूपाचं कार्य मर्यादित स्वरूपात करते आहे. अनेक लहान मोठे ट्रेक रूट्स तिथं आहेत. मोरीगाव जिल्ह्यातील एलिफंट रॉक आणि कार्बी अँगलाँग इथल्या सिंहासन डोंगर परिसरात मानस दिब्रुसाईखोवा नामेरी राजीव गांधी अशी अन्य काही राष्ट्रीय उद्यानं तसंच पोबितारा सोनाई रुपाई बर्चापोरी लाओखोवा चक्रशिला बोरनाडी गरमपानी नामभेर कार्बी अँगलाँग पानीदिहिंग अशी वन्य पशुपक्षी अभयारण्य आसाममध्ये आहेत. काही अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांमधून ट्रेक रूट्स आहेत. त्यामुळे पदभ्रमणाचा आनंद लुटतानाच वन्यजीव आणि वनस्पती यांचं निरीक्षण किंवा अभ्यासही करता येतो. काही ठिकाणी सफारी करता जीपची किंवा हत्तींची सोय आहे. बऱ्याच ठिकाणी जंगलाच्या अंतर्भागात कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध आहे.
वाइल्डलाइफ सफारी आसामच्या प्रमुख आकर्षणांपैकी

0: पैकी एक आहे.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवचन आत्ताच आपण ऐकलं.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:31 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
4: ये करना बहुत मुश्किल है, इसमें पेट का धक्का देना पड़ता है आवाज को, तब जाके ये आ आ आ होता है. और एक दिन मैं ये आ आ आ की प्रैक्टिस कर रही थी अपने गाड़ी में बैठ के. ड्राइवर ने पीछे मुड़ के कहा, मीन साहब आपको कुछ तकलीफ है क्या, क्या हो गया, आपकी तबीयत ठीक है ना? तो मैं हंस पड़ी. मैंने कहा, नहीं नहीं, तू गाड़ी चला.
5: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूं कि आज हमारे देश के लिए जरूरी है. एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूं. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान.

0: जय किसान जय हिंद।
1: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजींच्या या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
2: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं।
1: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले। त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक।
3: आकाशवाणी श्रोते हो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये, आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा। मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
3: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं गुजरातमधल्या भूजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली। काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भूज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला। त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं। आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीनी अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं। याशिवाय पोलीस शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळं सुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने या प्रसंगी केली।
1: अगदी खरे, 26 जुलै 2005 ला मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत। जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान

0: मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
1: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारी सुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचंय आणि लोकांच्या उपयोगी पडायचंय या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईल सुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाहीये. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाहीये, परतला नाहीये. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा, सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती, काही ना काही काम

0: सतत सुरू होतं. आरजे जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची, आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता, पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे, त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत रहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत रहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड 19चा काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली।
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते। आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला।

0: पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात. कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात तो सहक्षेपित केला. सकाळचे 10:23 झाली आहेत. श्रोते, आज रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित होणाऱ्या हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी तुम्ही फोन करू शकता. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत 94225617141 या मोबाईल नंबरवर हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी.

श्रोते, आताच आपण स्वप्नाच्या लेल्या आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं विजय नारायण यांचं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम.

एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: सीआयटी प्रसूत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. मराठी गाण्यांचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत या जाहिरातीनंतर.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमास सुरुवातीला आपण ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं पद, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी। मत्स्यगंध या नाटकासाठी गायक आहेत रामदास कामत।

0: आताच आपण कुंकू माझं भाग्याचं या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: श्रद्धा ऑप्टिकल्स, कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत. इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात. श्रद्धा ऑप्टिकल्स, महापौर बंगल्यासमोर, सोलापूर.
7: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
8: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
7: मोबाईल 91-72-710-499.
9: शेततळे, शेततळे, शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखा डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82-37-83-19.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर पाठणार आहोत देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेले शांता शेळके यांची गीतरचना गायले जयवंत कुलकर्णी यांनी.

मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत चंद्रकांत कडू यांचं लोकगीत, गायले प्रल्हाद शिंदे यांनी, संगीतकार भूमानंद बोगम.

आताच आपण प्रसाद सावकार यांच्या स्वरात मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद ऐकलं. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत

0: आताच आपण जगदीश खेपोडकर यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं तर बाळ पळसुले यांनी. भिंगरे या चित्रपटासाठी गायक कलाकार महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणचा तयार मसाला।
2: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82-37-83-19-90।

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: FM 103.4 MHz वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11:31 झाली आहेत. हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. फरार या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंदर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
6: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
7: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
6: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
7: अंबिका हॉस्पिटल.
8: मोबाईल 99-217-55-54.
9: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
10: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
11: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
12: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात राणी मलिक यांची रचना ऐकली. संगीतकार ललित सेन. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात साहिल उधनवी यांची गीतरचना. चित्रपट आहे दाग, तर संगीताचा आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट
3: पुणे सोलापूर हायवे मोंडणीम
2: संपर्क 87400304008
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
0: दात काढणं इम्प्लांट करणं रूट कॅनॉल क्लिप बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर
1: मोबाईल 9202594290
0: वेळ सकाळी 10:30 ते 8
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ
4: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4 मोबाईल 9579790940
6: वा काय छान सजली हो नवरी मुलगी
7: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
7: कडून दागिने त्यांच्याकडूनच आणले
8: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर फोन 274-30-72
9: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सोनू निगम यांच्या स्वरात अजय जिंगरान यांची रचना संगीत रवी पवार यांचं

0: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39। व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
1: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्ष वेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
4: मोबाईल 77 19 92 22 55।

श्रोत्या, आता आपण शर्मिले या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत ऐकलं. संगीतकार सचिन देवर्मन. हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आता समाप्त होतो. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाकाच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झालीस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाउज पीस आणायला बाजारात गेले होते. मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा? तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाउज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भावे इतना तो 19-20 चलता ही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्याने काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची?
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानस लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का? दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब मग, सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्र

0: पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे, खरं तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी,
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच, कुणाचं
1: बघ. मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो,
1: म्हणजे काय झालंय कळतंय का? तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
1: अगं मीठ चुळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा, आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय?
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ, हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्हं जरा सरल्यानंतर. फक्त हू म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन. बस हे बघ, आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शुभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग, सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे, डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं तर मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांगते, डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी, कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओत प्रोध भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान, व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटत हो की नाही?
0: खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं, नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नसेल, पण गाडीने जातोच ना.
1: काय
0: आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणाला त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्युम्स लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहितीये लायटरचा काही प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी, कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात,
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: बरोबर, दे दे दे दे

0: लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
0: अगं सुखदा, हे आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होते कोण जाणे. काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिससाठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
0: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
1: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
0: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या सीएसआरच्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
0: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: आता कळलं.
1: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्टमध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
0: आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह आहेत.
0: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा सीएसआर मध्ये काम करत असालच ना.
1: सगळं माहितीये का त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस ग रेवा?
1: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
0: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
1: किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना?
0: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
1: काय काय काय म्हणायचंय काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
0: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत?
0: सांग सांगेल.
1: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
0: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
2: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय? म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
1: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
0: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
2: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
0: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
1: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
2: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
1: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवतंय ना?
2: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
2: तू हलका व्यायाम म्हणालस ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
1: खरंच किती योग्य शब्द

0: प्रयोग येतो, हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
2: किती मस्त हे पाणी, अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
0: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
1: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
0: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
1: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
2: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
0: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
2: सेवन करावे.
0: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
0: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: रेवा रेवा. ताक म्हणजे मसाला ताक नाही बर, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
0: आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
0: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
1: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
0: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
1: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
0: चला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: रेवा
0: हे बघा, छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
1: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नव्हे नव्हे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
0: रोहित नको रे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
1: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
2: असं काय.
0: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोत्याहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केलंय. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केलाय असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉईंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये. त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला.
3: हा
4: 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता. सो अॅनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
3: बर,
4: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
3: घरातलं कोणी नव्हतं?
4: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.

0: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा, शिक्षण मुंबईमध्ये.
0: कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
0: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणतात.
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं.
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आणि मग लँडचं हे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने.
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केलाय, आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे, म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात. आम्हाला नवीन, दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपं गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिस

0: मध्ये जॉईन केलं.
1: बर,
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे. तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, एएसआय मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व्ह केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी. जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर सीएसटी स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्स वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम अडचण वाटते की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आलीये की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या डीएनए मध्ये आहेत, ते आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय,
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळं मिळून, नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात.

0: शकतात. अन ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टींकरताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर.
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो. प्रत्येक कंपनीत हा होतो, जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी. कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं. मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी, म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो, हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत. तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे, याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक, म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे. आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मनाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात.
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा. हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोन नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्याचं ना, पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या

0: बाबतीत जाणवतात?
1: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कुठे स्ट्रीट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो

0: जे स्वतःची किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रुल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे एक स्वतःचे हेरिटेजचे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय. मग परत त्याची तयारी खाली करायची असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीही स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडस हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना. त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर. हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं.
0: हो
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं
0: नाही. खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण येऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे.
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं.
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे. म्हणजे आय एम द लीड तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे. धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा. काच चांगल्या प्रतीची.
0: अगदी.
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत. त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे वास्तू संवर्धनामध्ये.
0: वाव आहे. कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे मला काहीतरी बनवायचंय मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचंय. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या.
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही. कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं त्यातला आनंद त्यातलं समाधान हे खूप मोठं हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं म्हणजे अगदी 10 to 5 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का.
0: नाही नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय. बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे घरी कोणी नसू दे त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी
0: ही जबाबदारी येस. हे जबाबदारीचंच काम आहे कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही त्याची काही कधी

0: पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल असं काही घडलंय का?
1: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
0: बरोबर.
1: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
0: अरे वा.
1: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी असं एक मलाही हे आहे की
0: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
1: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक लहान लहान मुलं बसलेली होती ना ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग एल्स.
0: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
1: अगदी
0: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोत्या उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचा एक वाजता आहे. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये. कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्र

0: गिरणीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झाले. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत

0: कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू रहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्व सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हो गया था वो लिख नहीं पाती थी. हम अपना भी लिख लिया करते थे, उसका भी लिख देते थे और दोपहर में भोजन के समय में उसे खाना भी खिलाती थी. इस टीचर ने बड़ी तारीफ करती है. हमारी सहेली के माता पिता को भी बताया था. ऐसे ही हमारे श्रोता एक और लिख रहे हैं. बहुत बढ़िया इबारत है जिसमें निस्वार्थ लिए हुए बचपन, दूसरी ओर अट्ठास लिए हुए यौवन और सबका निचोड़ अनुभवी जीवन की प्रौढ़ावस्था इस उम्र तक आती आती यादों का गुलदस्ता बन जाता है. बिल्कुल सही बात है. हमारे श्रोता लिखते हैं, हमारे हम उम्र मामा जी ने मुझे चक्की में से सत्तू चोरी करवाई.

0: असेल.
1: सुमारे 48 अधिक
0: पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसंच 15 अधिक गावांमध्ये गावांना पूर्ण करण्यात आले.
1: नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी
0: जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही

चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले, तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोळी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या

0: छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
1: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं

शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या

0: गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: इतने हम खिलखिला के हंसे तो कुछ बार तो मेरी आंखें छलक गई हंसते.
3: हाँ बिल्कुल, मैं देख रही थी श्रोताओं, लेकिन वक्त देखिए शब्बा खैर कहने का आ गया है, तो आप सभी दीजिए इजाजत. आप सभी को दीपा माहेश्वरी और
2: सोनाली पाठक का नमस्कार. सखी सहेली कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक.

नमस्कार श्रोतेहो, एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी रेडिओ मैत्रीण साक्षी अवदे आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. शुभ संध्या. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. आता ऐकूया आणि आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं. चित्रपट आहे डंकी.

शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांच्यावर चित्रित झालेला डंकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरिजित सिंग यांचा. श्रोतेहो, आता ऐकूया विशाल मिश्रा, पलक मुच्छल आणि मिथुन यांच्या स्वरात वनवास या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत सईद कादरी यांचे, संगीत आहे मिथुन यांचं.

हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया जुग जुग जियो या चित्रपटातलं गीत. स्वर आहे तनिष बागची आणि झारा खान यांचा.

0: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिक जनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुर ध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकल जनांना। प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे। आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीची मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर। आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे। तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या। सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा। ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी।
1: श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम आता आपण न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर जगभरातून कुठेही ऐकू शकता। आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आता आपण सोशल मीडियावर सुद्धा जाणून घेऊ शकता। त्यासाठी आमचे अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल आकाशवाणी सोलापूर फॉलो करा, सबस्क्राईब करा। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बडे मियां छोटे मियां या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत। स्वर आणि संगीत आहे विशाल मिश्रा यांचं।

स्टेबिन बेन यांच्या स्वरात बाघी फोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्द होते समीर अंजान यांचे, संगीत होतं सिद्धांत मिश्रा यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आमिर खान आणि करीना कपूर.

आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आता ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात, पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्की

सुंदर बनेल, कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते, फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 6 वाजले आहेत।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
2: श्रोतेहो, आता आस्वाद घेऊया मराठी मिश्रगीतांचा। सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं प्रार्थना गीत। शब्द आहेत शांता शेळके यांचे, संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं भावगीत. रचना आहे वंदना विटणकर यांची, संगीत आहे अनिल अरुण यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं भावगीत आता आपलं ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या स्वरातलं लोकगीत. रचना आणि संगीत आहे अजित कडकडे यांचं.

अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या स्वरातलं लोकगीत आपण ऐकलं. रचना आणि संगीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. श्रोतेहो, मराठी मिश्रगीतांचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गोळीगीत. स्वर आहे आशा भोसले आणि हेमंत कुमार यांचा. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डी मार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: श्रोते हो, आता ऐकूया सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं भावगीत. शब्द आहेत बाभव बोरकर यांचे.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
3: मराठी गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आम्ही सातपुते या चित्रपटातलं गीत। स्वर आहे निहिरा जोशी यांचा, संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं।

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
4: फसला,
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क राहा।
6: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 19।
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
9: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
10: श्रोते हो, आता आनंद घेऊया हिंदी मिश्र गीतांचा। सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग यांच्या स्वरातली गझल, रचना आहे जावद अख्तर यांची, संगीत आहे कुलदीप सिंग यांचं।

0: बेडेकर सन 1910 पासून
1: तयार मसाला। श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात गुलजार यांचं गीत। संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, चित्रपट आहे आंधी।

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले। हसला
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: हिंदी गीतांचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात फैज अनवर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय निखिल विनय यांनी।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
3: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोर
4: अंबिका हॉस्पिटल।
5: मोबाईल 99217555554।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।

0: टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा, शब्द होते सिद्धार्थ गरिमा यांचे, तर संगीत होतं विकी प्रसाद यांचं.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेहत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील. मात्र सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळीगल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
3: संपर्क 87400304008.
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
6: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
8: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अंधाधुंद या चित्रपटातलं जयदीप साहनी यांचं गीत स्वर.

0: आणि या गीताबरोबरच हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
5: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळते. सुलाखेड ऑर्डर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
0: श्रोते हो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रीय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडशहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05.

0: आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
1: श्रोते हो, आता आज प्रसारित होणाऱ्या आजच्या आमच्या उर्वरित कार्यक्रमाविषयी निवेदन. सात 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 प्रसारित करू ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ. आज कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला आणि कडधान्याचं महत्व या विषयावरील ग्रामीण संवाद आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 प्रसारित करू साहित्य संपदा हा कार्यक्रम. आज कार्यक्रमात लेखिका संध्या धर्माधिकारी यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आठ 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री ठीक 9 एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. नऊ 15 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री ठीक 10 प्रसारित करू हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. रात्री ठीक 11 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आजच्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा. तेव्हा ऐकत रहा एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं सोलापूर केंद्र.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत

0: हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, उसाचे एफआरपी आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष पी आर पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळप झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी एफआरपी वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकऱ्याच्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपये आहे. त्यामुळे एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेन कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते, 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपये वर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असतंय, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही. तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस हे कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा याचं अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्युस्ट इथेनॉल

0: आणि बी विटेशनला बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा, ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी FRP वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 FRP असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 FRP केल्यामुळे सरकारनं किमान MSP ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं FRP देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरियम पिरियड आणि 9 वर्ष म्हणजे 11 वर्षाचंही करून हप्ते ते सोडून घेतले पाहिजे. त्याचबरोबर 2004 ला 2007 ला आणि 2011 साली केंद्र सरकारनं जर सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धडकीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूस सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ते FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगाने अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. जर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेस जो अंदाज आहे त्याच्यावरून आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही व्हायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणते ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरसोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक

0: ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतो. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरे साखर जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यापर्यंत सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यातबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे. त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: संध्याकाळचे 7:30 झाली आहेत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावे. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंड्यांसाठी 500 ते 600 रुपये, बीट 800 ते 1800 रुपये, कारली 2000 ते 2500 रुपये, वांगी 500 ते 2500 रुपये, कोबी 500 ते 1200 रुपये, ढोबळी मिरची 1000 ते 4600 रुपये, गाजर 1000 ते 5000, फ्लॉवर प्रति 100 नगांसाठी 400 ते 1280 रुपये, चिकू 800 ते 2500, गवार 1000 ते 4000, कोथिंबीर प्रति 100 पेंड्यांसाठी 1000 ते 1800 रुपये, काकडी 500 ते 2500, सुका लसूण 5000 ते 15000, घेवडा 6000, चाकवत 900 रुपये, हरभरा 5305 ते 5405 रुपये, हिरवी मिरची 2800 ते 4000, पेरू 400 ते 1000, गुळ 3950 रुपये, जांभूळ 5000 ते 16000, कांदा पात 400 रुपये, करवंद 5000 ते 8000, खरबूज 800 ते 2200 रुपये, भेंडी 1000 ते 4000, लिंबू 1000 ते 8650 रुपये, हापूस आंबा 400 ते 1600 रुपये, लोकल आंबा 1500 ते 3500 रुपये, मेथी प्रति 100 पेंड्यांसाठी 600 ते 1400 रुपये, लाल कांदा 100 ते 1600 रुपये, पपई 800 ते 1000 रुपये, डाळिंब 1000 ते 22000, बटाटा 800 ते 1300 रुपये, राजगिरा 500 ते 600 रुपये, मसुरा तांदूळ 3510 ते 6950 रुपये, शिराळी दोडका 1000 ते 4000, शेपू प्रति 100 पेंड्यांसाठी 1000 ते 1300 रुपये, मालदंडी ज्वारी 4255 ते 4400 रुपये, सोयाबीन 6700 ते 7330 रुपये, पालक प्रति 100 पेंड्यांसाठी 600 ते 1000 रुपये, तांदूळजा 600 ते 1000, वैशाली टोमॅटो 500 ते 2800, कलिंगड 300 ते 800 रुपये, शरबती गहू 2595 ते 3995 रुपये. शेतकरी बंधूंनो, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांद्यामध्ये एकात्मिक रोग व्यवस्थापन करत असताना काढणीपूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. जसं की कांदा काढणीच्या 15 ते 20 दिवस आधी पिकाला पाणी देणं पूर्णपणे बंद करावं. यामुळे कांद्याची मान घट्ट होते आणि साठवणुकीमध्ये कांदा सडत नाही. पीक काढणीच्या अंतिम काळामध्ये युरियाचा वापर टाळला पाहिजे. नत्राचा जास्त वापर केल्यामुळे देखील कांदा पाणीदार होतो आणि त्यामुळे जीवाणूजन्य सडीला पोषक अशी स्थिती निर्माण होते. काढणी केल्यानंतर तो सुकवणं देखील महत्वाचं आहे. कांद्याची मान 50 ते 60% पडल्यानंतरच काढणीला सुरुवात केली पाहिजे. एका ओळीतील कांद्याची पात दुसऱ्या ओळीतील कांद्यावर येईल अशा प्रकारे काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह ठेवला पाहिजे. यामुळे कांदा थेट उन्हापासून वाचतो आणि त्याचा रंग चांगला.

0: राहतो. मान कापत असताना किमान 3 ते 4 सेंटीमीटर देठ ठेवावं. अगदी जवळून कापला तर जखमेतून जीवाणू आत शिरून तपकिरी रॉट रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासोबतच प्रतवारी आणि निवड अत्यंत महत्वाची आहे. कांदा साठवणुकीपूर्वी जखम झालेले दुभाळलेले जाड मानेचे आणि आधीच सड सुरू झालेले कांदे हे पूर्णपणे वेगळे करावेत. एका सडक्या कांद्यामुळे संपूर्ण चाळ खराब होण्याची शक्यता असते. यानंतर साठवणूक आणि चाळीचं व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. कांदा चाळीची रचना उत्तर दक्षिण दिशेनं असावी, जेणेकरून हवा नैसर्गिकरित्या खेळती राहील. कांदा चाळ जमिनीपासून 1 ते 2 फूट उंच असावी. या चाळीत कांदा 4 ते 5 फुटापेक्षा जास्त उंचीवर भरू नये. जास्त दाबामुळे खालचे कांदे दाबले जातात आणि सड सुरू होते. साठवणुकीच्या ठिकाणी तापमान साधारणतः 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 65 ते 70% असावी. जास्त ओलावा असल्यास काळ्या बुरशीची वाढ होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करत असताना साठवणुकीपूर्वी कांद्यावर गंधकाच्या पुडीची धुरळणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. गंधकाच्या पुडीची ही धुरळणी केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांद्यामध्ये अत्यंत कमी होतो किंवा अनेकदा होतच नाही. दर 15 ते 20 दिवसांनी या चाळीची पाहणी केली पाहिजे आणि त्यावेळी सडलेले कांदे हे तात्काळ बाहेर काढले पाहिजे. अशा पद्धतीनं कांदा काढणीपूर्वी आणि काढणीनंतर आपण जर काळजी घेतली तर होणारं संभाव्य नुकसान आपल्याला नक्की टाळता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. आता ऐकूया कडधान्याचं महत्व या विषयावरील ग्रामीण संवाद. सहभाग आहे जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा.

0: साहेब नमस्कार।
1: नमस्कार खंडूअण्णा, या या बसा।
0: आलो आलो साहेब। साहेब आज जरा ही एक शंका घेऊन आलतो बघा।
1: बर असू द्या, कोणती शंका, तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, बसा।
0: होय होय होय साहेब।
1: पाणी वगैरे प्या।
0: होय साहेब।
1: काय म्हणता, शेतीवाडी सगळी व्यवस्थित?
0: समजा आहे साहेब व्यवस्थित।
1: हा,
0: पण अलीकडे काय होते, परवा असंच विचार करत बसलो होतो बघा, जी ती नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, शेतीचं उत्पादन किंवा शेतीविषयी चर्चा निघाली की जी ती म्हणते कुठं ऊस घे, फळबाग घे, द्राक्ष लाव। मग आता ही समधी जी म्हणते ती बघा साहेब, ती काय मला पटना बघा साहेब। आता आतापर्यंत असं झालंय, कुठलं बी पीक घेऊ दे, पण एक छोटा का होईना प्लॉट असतोय ना, ती कडधान्यासाठी मी ठेवतच असतो। मला काय वाटतंय, पिकाची सारखी फेरपालट करत राहावी बघा साहेब। मग कवा मूग लावावा, कवा उडीद लावावा, ही समज चालू आहे। पण माझा जो विचार मनामधला आहे, ती खरंच बरोबर आहे का नाही, ही जरा तुमच्याकडे येऊन विचार आणि त्यावर चर्चा करावं म्हणलं।
1: तुमचा विचार एवढा योग्य आहे की त्याच्यासाठी मी तुम्हाला थोड्या वेळानं चहा पाजणार।
0: बर बर बर।
1: कसं आहे खंडवांना, दरवर्षी उपासमार, कुपोषण याच्यामुळे जगात कितीतरी मृत्यू होतात, आणि कडधान्य पिकामध्ये असलेली जी पोषण मूल्य आहेत,
0: बर,
1: ती पोषण मूल्य हे सगळे मृत्यू कमी करण्यासाठी मदत करतात।
0: अच्छा।
1: त्याचबरोबर दारिद्र्य कमी करणं, पर्यावरणाची स्थिरता,
0: बर बर,
1: ह्या सगळ्या उद्दिष्टांसह शाश्वत विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुद्धा कडधान्याची मदत होते।
0: बर बर बर।
1: कडधान्य पिकं ही मानवी पोषणासाठी आणि शाश्वत शेतीसाठी दोन्हीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत।
0: बर।
1: आपल्याकडे खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात तिन्ही हंगामामध्ये कडधान्य पिकं घेतली जातात। खरीप हंगामात म्हणाल तर तूर, मूग, उडीद, कुळद, मटकी, राजमा, वाटाणा, चवळी। रब्बी हंगामामध्ये हरभरा, उन्हाळी हंगामामध्ये मूग।
0: बर।
1: ही प्रमुख कडधान्य पिकं आपण घेतच आलो आहे आणि ती घेत राहायला पाहिजे।
0: बर बर।
1: फेरपालट करत गेलो तरच आपल्या जमिनी चांगल्या राहणार आहेत आणि आपलं पोषण पण चांगल्या पद्धतीनं होणार आहे।
0: अच्छा, म्हणजे माझा विचार योग्य आहे म्हणायचं?
1: अगदी योग्य आहे।
0: बरं साहेब, आता तुम्ही बोलताना म्हणालात की आपल्या शाश्वत शेतीसाठी ही कडधान्य महत्वाची आहेत, मग आता याचं शेतातलं महत्व काय हो?
1: बघा कसं असतं खंडवांना, कडधान्य पिकांच्या ज्या मुळं असतात त्या मुळावर गाठी असतात, तुम्हाला माहित आहे, त्या म्हणजे ग्रंथी असतात।
0: बरोबर।
1: आणि त्या ग्रंथीमुळं रायझोबियम जीवाणू मार्फत हवेतलं 120 किलो ते 130 किलो नत्र एका हेक्टरमध्ये
0: बर
1: शोषून घेऊन त्या ग्रंथीमध्ये स्थिरीकरण त्याचं केलं जातं।

0: अच्छा
1: त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहायला मदत होते, जमिनीची सुपीकता सुद्धा वाडते. याशिवाय कडधान्य पिकं जेव्हा पक्व होत असतात
0: बर
1: तर त्याचा पालापाचोळा पण तयार होतो.
0: होय साहेब,
1: म्हणजे आता तो प्रत्येक पिकापर्यंत वेगवेगळा आहे. कुठल्या पिकामध्ये 1.5 टन 3 टन कधी 4 टन प्रति हेक्टर एवढा तो पालापाचोळा जमिनीमध्ये गाडला जातो.
0: बर बर,
1: म्हणजे विचार करा की त्यापासून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती मिळत असेल, त्याच्यापासून नत्राचं प्रमाण किती वाढत असेल, आणि याच्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारतं.
0: बर बर,
1: पिकांचं उत्पादन वाढण्यामध्ये मोठा फायदा होतो. म्हणजे स्वतःच नाही, जेव्हा आपण कडधान्य पिकं घेतो
0: बर बर,
1: तर त्या पिकामुळे त्याच्यानंतर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या पिकांना सुद्धा फायदा मिळतो.
0: होय होय साहेब, ही बरोबर आहे.
1: आणि आता हवामान कसं बदलायला लागले तुम्हाला माहितच आहे.
0: होय की,
1: आणि शाश्वत शेतीच्या व्यवस्थापनामध्ये हवामान बदलाला खूप महत्व आहे.
0: होय,
1: तर अशा वेळी कडधान्य पिकांची पाण्याची गरज जर आपण लक्षात घेतली तर ती इतर पिकांच्या तुलनेत खूप कमी आहे. आता तुम्हाला जे लोक सांगतात की ऊस घ्या, ऊसाला किती पाणी लागतं
0: खंडाळा, ती बी आहे साहेब.
1: कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन घेता येईल अशा पिकाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे.
0: बर बर,
1: आणि आपण मुळातच राहतो आवर्षण प्रवण भागामध्ये, तर या क्षेत्रात सुद्धा लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असलेली पिकं म्हणजे कडधान्य आहेत.
0: बर बर बर,
1: आणखी एक सांगायचं म्हणजे कडधान्य पिकं ही वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाच्या ज्या परिस्थिती उद्भवतात ह्याच्यामध्ये सुद्धा तग धरू शकतात.
0: बर बर बर,
1: आणि अतिशय सक्षम अशा प्रकारची ती पिकं आहेत, त्यामुळे आपण ती तर घेऊ शकतो. शिवाय जी इतर पिकं घेताय तुम्ही त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकता.
0: बर बर बर,
1: यामुळे आपल्या मातीचं आरोग्य तर सुधारतच पण जैवविविधता सुद्धा त्याच्यामुळे टिकून राहते.
0: बर साहेब, आता तुम्ही जी सांगितलं बघा, मग
1: ही
0: एवढं भारी कडधान्य पीक आहे, शेतीसाठी चांगलं बी आहे, पोषणासाठी बी आहे, मग लोक का हो ह्याचं उत्पादन घेत नाही?
1: कसं झालंय खंडोअण्णा, याच्यामध्ये काही अडचणी पण आहेत.
0: बर बर,
1: एकूण कडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 20% शेतकरी आपल्या घरचं बियाणं दरवर्षी वापरतात.
0: बर,
1: त्यामुळं उत्पादन कमी मिळतं, मग त्याच्यातून निराशा येते.
0: बरोबर की साहेब.
1: दुसरं आणखी एक कारण काय की सहसा कडधान्य पिका बघा तुम्ही, कोरडवाहू क्षेत्र आहे तिथं घेतली जातं, मग त्यामुळं तिथं उत्पादन सुद्धा कमी मिळतं.
0: बरोबर,
1: आणि बदलतं हवामान, अवकाळी पाऊस, वातावरण बदल,
0: बर बर बर,
1: कडधान्य पिकांना नसलेला हमी भाव, ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडेफार शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये अडथळे वाटतात.
0: वय वय वय,
1: सोपा मार्ग अवलंबायचा प्रयत्न करतात. पण कडधान्य पिकांमुळे शाश्वत शेती करता येणार आहे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं.
0: बर बर बर, आता साहेब मी जसं माझा विचार केलाय तसं जर ही कडधान्य लावायचं म्हटलं की कोण ना कोण मला सांगणारच बघा की ऊस असा महत्वाचा आहे आणि एवढंच उत्पादन देत आहे, फळबागा अशा आहेत त्या. पण ही सगळं असताना आता मी कडधान्य का लावलंय ही जर मला त्याला आता ठासून सांगायचं झालं तर त्याबाबत काय तर माहिती सांगायची.
1: कसं आहे खंडोअण्णा, आपली जी भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद आहे त्यांचा एक अहवाल दरवर्षी येत असतो.
0: बर,
1: तर त्यांच्या अहवालानुसार प्रतिवर्षी प्रति माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य आहारात आपण वापरणं महत्वाचं आहे.
0: बर,
1: म्हणजे 70 ते 80 ग्राम कडधान्य प्रतिदिन प्रति माणूस वापरलं गेलंच पाहिजे.
0: बर बर बर,
1: जर तुमच्या पोषणाच्या सगळ्या गरजा भागवायच्या असतील
0: तर.
1: मानवी आहारामध्ये कडधान्य हे वनस्पती आधारित प्रथिनांचा एक उत्तम स्रोत असतो.
0: बर,
1: या प्रथिनांचं प्रमाण आपल्या शरीरासाठी आपण संतुलित ठेवणं महत्वाचं आहे.
0: अच्छा,
1: विशेषतः ज्या देशांमध्ये मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत तिथं तर तुम्ही विचार करा की कडधान्याची किती गरज भासत असेल.
0: बर बर,
1: आणि जिथं लोकांना आर्थिकदृष्ट्या मांस खाणं परवडत नाही अशा ठिकाणी कडधान्यामधून मिळणारा जो प्रथिनांचा पुरवठा आहे तोच एक महत्वाचा स्रोत ठरणार आहे ना.
0: बरोबर आहे साहेब,
1: कडधान्यामध्ये प्रामुख्यानं 21 ते 25% प्रथिनांचं प्रमाण असतं. शिवाय डाळीमध्ये तंतुमय घटकांचं प्रमाण जास्त असतं. प्रथिनांमुळे आपलं शरीर बनतं आणि तंतुमय पदार्थामुळे पचन सुलभ होतं.
0: खरंय खरंय,
1: शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्याची मदत होते.
0: बर,
1: आणि कडधान्य पिकं ही जीवनसत्व आणि खनिजांचा चांगला स्रोत असतात. जसं की लोह, जस्त, फॉलेट, मॅग्नेशियम हे सगळं मिळतं त्याच्यात.
0: बरोबर बरोबर,
1: आणि मोड आलेली कडधान्य आपण खातो
0: होय साहेब,
1: तर ती सुद्धा बघा पचायला सोपी असतात, त्याच्यातूनही आपल्याला जीवनसत्व मिळतात. आणि मोड आलेल्या कडधान्यामध्ये जीवनसत्वांचं प्रमाण वाढलेलं असतं बरं का.
0: अच्छा,
1: शिवाय क जीवनसत्व जे आहे हे क जीवनसत्व जेव्हा कडधान्याला

0: पोड येतात.
1: अच्छा.
0: तेव्हा त्याच्यामध्ये ते तयार होतात.
1: बर बर बर.
0: आणि ते आपल्याला मिळतं. ते मिळाल्यामुळे लोह आणि कॅल्शियमचं शोषण शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं होतं.
1: ही खरं आहे बघा साहेब.
0: एकूणच काय तर प्रथिन आणि इतर अन्न घटकांचा सर्व आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारा आणि सहज उपलब्ध होणारा घटक आपल्याला कडधान्यातून मिळतो. म्हणून अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी कडधान्य अतिशय महत्वाचे आहे.
1: बर. म्हणजे खरंच ही आहारामध्ये हिचं किती महत्व आहे. आता कुणी बी मला विचारू दे साहेब, सांगतो बघा. त्या
0: कडधान्य लावणं आपल्या जमिनीसाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या जैवविविधतेसाठी, पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी,
1: बर बर,
0: सगळ्यांसाठी फायद्याचं आहे.
1: वय वय वय. पण आता मगाशी साहेब तुम्ही सांगितलं की आपल्याकडे काही पारंपरिक आपण ही बियाणं वापरतो किंवा कोरडवाहू भागामध्ये या कडधान्याचं पीक घेतो, अशा पद्धतीनं त्याचं उत्पादन कुठेतरी घटतंय बघा आपल्याकडे. मग हीच उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत?
0: हा हा, एकदम स्मार्ट शेतकऱ्याचा प्रश्न विचारला तुम्ही खंडवानं. कसं आहे, कृषी विद्यापीठ आणि देशातल्या वेगवेगळ्या ज्या संशोधन संस्था आहेत त्यांनी विकसित केलेल्या वेगवेगळ्या कडधान्य पिकांच्या सुधारित जातीची जर आपण लागवड केली
1: बर
0: तर उत्पादन वाढणारच आहे.
1: वय की वय साहेब,
0: त्या शिफारसी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचा पुरवठा कसा करता येईल
1: बर
0: याबद्दल धोरणात्मक निर्णय शासन स्तरावरून घेतले जातात.
1: बर.
0: तीही प्रक्रिया सुरू आहे.
1: अच्छा.
0: आणि ज्या कडधान्य पिकांची कमी प्रमाणात लागवड केली जाते
1: बर बर,
0: त्यासाठी विशेष धोरण राबवून या पिकांचं क्षेत्र कसं वाढवलं जाईल
1: बर
0: याच्यावर सुद्धा आता काम सुरू आहे.
1: वय वय वय.
0: याशिवाय आता 2024-25 चा अर्थसंकल्प जर आपण बघितला तर कडधान्य उत्पादन वाढीसाठी जवळजवळ 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि पुढचे 6 वर्ष यासाठी विशेष अभियान सुद्धा राबवलं जाणार आहे.
1: अच्छा अच्छा.
0: यासोबतच बदलत्या हवामान परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सुद्धा विकसित केल्या जात आहेत.
1: बर.
0: आपल्या शेतकऱ्यांचं त्यावर सुद्धा लक्ष असल्या पाहिजे
1: की
0: कोणत्या जाती प्रसारित होत आहेत, कोणत्या जाती आपल्या जमिनींसाठी आपल्या हवामानासाठी शिफारसित केलेल्या आहेत.
1: बर.
0: त्या सुद्धा जातींकडे आपलं लक्ष असायला हवं. आपण त्यांचं उत्कृष्ट बियाणं खरेदी करायला हवं, त्याची लागवड केली पाहिजे.
1: वय साहेब वय.
0: आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था आहे किंवा राष्ट्रीय ग्राहक सहकारी संस्था आहे यांच्यामार्फत तूर, उडीद, मसूर या पिकांची खरेदी करण्यासंबंधी सुद्धा चर्चा सुरू आहे.
1: म्हणजे एकंदरच बाजारपेठेची जी चिंता शेतकऱ्याला असती आहे ही बी सरकार म्हणजे मिटवते बघा या खरेदीतून.
0: म्हणजे मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
1: बर बर.
0: आपण आशावादी राहायला पाहिजे.
1: होय.
0: आणि कडधान्य पिकामध्ये एवढी विविधता आहे की शेतकरी वर्षभर वेगवेगळ्या कडधान्य पिकांची लागवड करू शकतो.
1: बर बर बर.
0: म्हणजे त्याचा बिवड चांगला असतो, त्याच्यामुळे इतर पिकांनाही फायदा होतो. आणि कडधान्य पिकामध्ये एकल पीक पद्धती न राबवता विविधता सुद्धा आपण आणली पाहिजे.
1: बर.
0: म्हणजे खरीप हंगामात पीक विविधता जर आणली, कडधान्य पिकानंतर तृणधान्य पिकांची लागवड केली,
1: बर बर बर,
0: जेणेकरून ही जर आपण फेरपालट करत राहिलो तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते. या सगळ्या गोष्टींसाठी आपण कडधान्य पिकांची लागवड पण केली पाहिजे,
1: बर,
0: त्याच्यामध्ये विविधता पण आणली पाहिजे आणि फेरपालट पण केली पाहिजे.
1: बर बर बर.
0: तर आपलं निश्चितपणे उत्पादन वाढणार.
1: अच्छा. म्हणजे साहेब आतापर्यंत मी जी काही द्विधा मनस्थितीत होतो, म्हणजे जी चिंता मला रागून राहिली होती ती आता माझा निर्णय बनली आहे बघा.
0: बर. प्रश्न सुटला तुमचा?
1: होय साहेब होय.
0: तुमचा निर्णय झाला आता फायनल?
1: होय साहेब.
0: चला चहाला जाऊ.
1: चला.

श्रोते हो, आताच आपण कडधान्याचं महत्व या विषयावरील ग्रामीण संवाद ऐकला. सहभाग होता जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा. आणि याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सादर करते आहे डॉ सोमेश्वर पाटील.

0: तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
2: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका, साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
2: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।
0: आज माझ्या अक्षरांना वचन दे।
3: श्रोते हो, आता ऐकूया शाहीर पुंडलिक।

0: हा खास उपक्रम ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून साहित्य संपदा
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसी
3: श्रोते हो आता ऐकूया शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शेतकरी गीत.

0: श्रोतेहो आता ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शेतकरी गीत.
1: दादट पोर कणसावर बघ आल्या.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेहत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी, सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील. मात्र सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंचकमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलं आहे.

0: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
1: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
0: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
1: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
0: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
1: मोबाईल 98503388087.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 9872710499.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
0: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
0: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
6: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
8: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77192-22-55.
9: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
10: श्रोते हो, आता ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेप करत आहोत.
11: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,000

0: 4500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी

0: मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी।

0: जी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह,
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
0: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत साहित्य संपदा हा कार्यक्रम. आज कार्यक्रमात लेखिका संध्या धर्माधिकारी यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
6: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

0: श्रोते हो नमस्कार. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. नाधो महानोर यांच्या कवितेच्या या दोन ओळी. कवितेत वापरण्यात आलेल्या भाषेमध्ये असलेला ग्रामीण बाज मनाला भुरळ पाडतो, नव्हे तर त्या ग्रामीण भाषेच्या आपल्याला प्रेमातच पाडतो. श्रोते हो, महाराष्ट्रानं प्रमाण भाषेतील साहित्याबरोबरच ग्रामीण भाषेतील साहित्याला सुद्धा नेहमीच पसंती दिली आहे. आजच्या साहित्य संपदेच्या भागात आम्ही रखमा आणि बेर यासारख्या ग्रामीण कथासंग्रह लिहिणाऱ्या, त्याचप्रमाणे नामशेष होत असलेल्या म्हणी आणि बोलीभाषेचं जतन करणाऱ्या एका हरहुन्नरी लेखिकेला आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या मुलाखतीतूनच त्यांच्या लेखन प्रपंचाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये स्वागत करूयात सौभाग्यवती संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांचं. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. नमस्कार श्रोते हो.
0: संध्या मॅडम, आपण राज्य परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये लेखाकार म्हणून काम करत होतात. आता तुम्ही सध्या या सेवेतून सेवानिवृत्त झालेला आहात. राज्य परिवहन महामंडळ सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण साहित्य लेखनाकडे वळलात, तर तुमचा हा प्रवास कसा होता? नोकरी आणि लेखन यांचा संबंध आधी पण आला होता का आणि त्यांचा समतोल तुम्ही कसा साधलात?
1: खरं सांगायचं तर माझ्या परिवाराला किंवा कुटुंबाला साहित्यिक किंवा शैक्षणिक अशी पार्श्वभूमी नव्हती, किंवा तसा कोणताही समृद्ध वारसाही नव्हता.
0: बर.
1: त्या काळी आम्हाला शालेय क्रमिक पुस्तकं मिळणं अवघड होतं, त्यामुळे अवांतर वाचन असतं किंवा लेखन असतं हे माहीत असायचं काही कारणच नव्हतं. कधी काळी आपण काही लिहू शकू असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. पण ही लिहिण्याची साहित्याची उर्मी असोशी माझ्या आत कुठेतरी अगोदरच रुजलेली असावी.
0: बरोबर.
1: फक्त त्याला दृश्य स्वरूप किंवा मूर्त रूप यायला बराच काळ जावा लागला. माझ्या शिक्षकांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की तुझी मराठी भाषा चांगली आहे, तू त्या दृष्टीने विचार कर, कला शाखेत प्रवेश घे. पण त्याकाळी काही ते शक्य झालं नाही. मार्च 1982 12वी बोर्डाच्या परीक्षेत मी केंद्रात पहिली आले.
0: अरे वा.
1: आणि मराठी विषयात मला 74 गुण मिळाले. आणि माझं जे कॉलेज होतं किर्लोस्कर महाविद्यालय, त्या विद्यालयानं स्वर्गीय लक्ष्मीबाई किर्लोस्कर यांच्या नावाने 75 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं, ते मला मिळालं. आणि मग मला असं वाटलं की खरंच आपल्यात काहीतरी आहे, आपण करू शकतो काहीतरी. मग त्या दृष्टीनं थोडस विचार केला आणि महाविद्यालयाच्या काळात भित्तीपत्र लेखन असायचं, त्यात मी थोडासा सहभाग घेतला. संचार, केसरी, लोकमत या दैनिकातून 1993 ते 2002 पर्यंत माझ्या कविता येत राहिल्या. वाचकांचा पत्रव्यवहारही येत राहिला. मग त्यानंतर मुलांचं शिक्षण, त्यांचे वाढते वर्ग, अभ्यास, नोकरी, पदोन्नती आणि घर थोडासा व्याप वाढला.
0: बरोबर.
1: आणि मग मला लिखाणाला काही तेवढासा वेळ देता आला नाही, खंड पडला माझ्या लिखाणात.
0: बर.

0: 2011 सालमी एका दैनिकात दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचं आव्हान वाचलं.
1: बर.
0: आणि सहज म्हणून एक कथा लिहिली होती, ती कथा पाठवून दिली.
1: वा.
0: आणि ती कथा प्रसिद्ध झाली. कथा नुसती प्रसिद्ध झाली नाही तर ती पुरस्कृत झाली.
1: वा.
0: आपोआप माझा कल त्या कथालेखनाकडे वळला. म्हणजे ह्या ओढीतनं, साहित्याच्या ओढीतनं माझं शिक्षण झालेलं आहे एमकॉम बीकॉम, पण मराठीची ओढ त्यामुळे मी 2014 साली मराठी विषय घेऊन एम ए केलं. माझ्या मुलीची अभियांत्रिकीची पदवी आणि माझी एम एची पदवी आम्ही दोघीने एकत्र घेतली. पुढं मी म्हणजे सेवानिवृत्त झाले आणि मग बराचसा वेळ मिळायला लागला मला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं माझा रखमा हा पहिला कथासंग्रह 2023 साली अनुदान देऊन प्रकाशित केला. 2025 ला बेरं निघाला. दरम्यानच्या काळात माझं तरुण भारत सोलापूर, तरुण भारत बेळगाव, मंगळवाड्याचं दामाजा एक्सप्रेस इथं स्तंभलेखन चालू झालं. विविध दिवाळी अंकातून कथा, कविता, ललित असं हे लेखन प्रवास माझा सुरू झाला आणि सुरू आहे.
1: म्हणजे संध्या मॅडम, मुळातच तुम्हाला लेखनाची एक असोशी होती आणि त्याशिवाय मराठी भाषेवरती तुमचं नितांत प्रेम होतं. केवळ व्यवहाराची एक अटकळ असल्यामुळं तुमचं सुरुवातीला लेखन मागे पडलं, पण काही दिवसानंतर आपोआपच तुम्ही वेगवेगळ्या मार्गानं स्वतःचं लेखन
0: सुरू केलं.
1: बरोबर. मॅडम, रखमा आणि बेर हे तुमचे दोनही ग्रामीण कथासंग्रह जे आहेत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ग्रामीण जीवनाला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे, मग त्याचं कारण काय असावं?
0: मुळात माझा जन्म झाला तो ग्रामीण भागात, म्हणजे अगदी लहानशा खेड्यात झाला.
1: बर.
0: जास्तीत जास्त 7-8 लोकवस्ती असेल असंच एक छोटस खेडेगाव होतं, तालुक्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर, पण कुठलीही सुविधा तिथं नव्हती.
1: बर.
0: अशा भागात माझा जन्म झाला. माझं बालपण आणि तारुण्याचाही बराचसा काळ त्या खेडेगावातच गेला.
1: बर.
0: माझी जी नाळ आहे ती खेड्यापाड्याशी जुळलेली होती, आजही आहे. साहजिकच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू हे ग्रामीण जीवन राहिलेलं आहे. माझ्या कथालेखनात जी पात्र अवतरतात किंवा वावरतात ती ग्रामीण भागातली आहेत, माझ्या अवतीभोवती वावरत होती.
1: बर.
0: त्यांच्या समस्या, व्यथा, वेदना ह्या मी अनुभवलेल्या आहेत, भोगलेल्या आहेत, जगलेल्या सुद्धा आहेत. कर्म, भोग, नशीब, प्राक्तन असे जे हे राक्षसी शब्द आहेत ना, या शब्दांच्या वरवंटाखाली असे काही जीव चिरडले भरडले जातात. ती सहवेदना ठसठसत होती. पायात रेशमी काटा रोतावा तशी ती सल काळजात कुठेतरी रोतत होती. आणि म्हणूनच मग मला असं वाटलं की आपण ह्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. ग्रामीण भागच माझ्या कथालेखनाचा केंद्रबिंदू झाला.
1: आणि बरोबरच आहे ना मॅडम, लहानपणापासून आपल्या भावविश्वाचा तो भाग आहे, म्हटल्यानंतर आपल्या विचारात आणि लेखनामध्ये त्या गोष्टी येणारच. रखमा हा जो कथासंग्रह आहे त्याला अनेक पुरस्कार मिळालेत, पण राज्यस्तरीय पुरस्कार जो आहे तो लेखन दृष्टीनं खरं तर खूप महत्वाचा आहे. मग हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर लेखनासंदर्भातला जो काही आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाबाबत काही बदल झालेले तुम्हाला जाणवले का?
0: कसं आहे, माणूस हा स्तुतिप्रिय आहे.
1: बरोबर.
0: स्तुती कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते.
1: हो, अगदी.
0: आणि साहित्य लेखनच नाही, कुठलीही सृजन किंवा कुठलीही निर्मिती असू दे, त्याला इतरांनी वाखाणलं, कौतुक केलं तर आनंद होतोच. मी त्याला अपवाद नाही. मला ह्या पुरस्काराने आत्मतृप्तीची अनुभूती दिली. खूप खूप म्हणजे समाधान दिलं. माझ्या लेखनात एक सकारात्मकता आली म्हणता येईल, किंवा त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू झाली. प्रेरणा, प्रोत्साहन किंवा ऊर्जा मिळाली मला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या ह्या ज्या कथालेखनाला जे पुरस्कार मिळालेत ते सोलापूर जिल्हा मर्यादित नाही, पुणे मुंबई सारख्या महानगरांसह सांगली, सातारा, कोल्हापूर, ओतूर, नेवासा वगैरे अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून साहित्य कृतींना सन्मानित केलं गेलेलं आहे. आता हे दृश्य स्वरूपाचे पुरस्कार झाले, पण असे जे अदृश्य पुरस्कार आहेत त्याबद्दल बोलते की 2015 सालच्या एका दिवाळी अंकात, म्हणजे अक्षर वैदबेच्या दिवाळी अंकात माझी नाणं ही कथा प्रसिद्ध झाली.
1: बर.
0: ती वाचून एका वाचकाने मला फोन केला आणि सांगितलं की मी महादेव मोरे, अल्पशिक्षित आहे, पिठाची गिरणी चालवतो.
1: बर.
0: तुमची ही नाणं कथा मला फार आवडली, त्यातली सुलू आमची दिवाळी कडू करते काय असं वाटलं होतं, पण नाही, छान झाली कथा, माझ्या हृदयाला भिडली, अतिशय छान आहे कथा, असं त्याने सद्गदित आवाजात सांगितलं. नंतर कितीतरी वर्षांनी मला कळलं की ते महादेव मोरे कोणी सामान्य वाचक नव्हते, तर झोंबड, मत्तीर, चिताक, नववी जात असे 45 पुस्तक लिहिणारे निपाणीचे सुप्रसिद्ध लेखक महादेव मोरे. तर अशा ह्या म्हणजे मान्यवरांनी, उत्तम कांबळे म्हणा, महाकवी सुधाकर गायधनी, डॉक्टर अनुराधा गौरव, रंगराव बापू पाटील अशा अनेक नामवंतांनी मला कौतुकाची थाप दिलेली आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे.
1: एक

0: वाचक म्हणून स्नेहबंध जो असतो वाचक आणि लेखकामध्ये, तो दृढ करणारी ही आपली वृद्ध अशी आठवण आपल्या आमच्या बरोबर इथे वाटून घेतली, त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहोत. मॅडम, बेर हा कथासंग्रह जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण समाजाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा आपण प्रयत्न केलाय, तर त्या संदर्भात आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: या कथासंग्रहातली पात्र जी आहेत त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या समस्या या सर्व गाव पातळीवरच्या आहेत, वास्तव आहेत. त्यात अतिरंजितपणा किंवा कल्पनाविलास किंवा सौंदर्यवाद असा कुठलंही म्हणजे नाहीये त्यामध्ये. आणि एक प्रकारचा पारदर्शीपणा म्हणजे जे निखळ आहे, जे खरं आहे, जे असल आहे, ते मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बेरकी, बिलंदर, स्वार्थ साधण्यासाठी आदमतेचे टोक गाठणारी जशी पात्र आहेत, तसंच भोळी भाबडी, श्रद्धेच्या अज्ञानाच्या ह्याच्याखाली पिचलेली दबलेली पात्र पण आहेत. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे या कथासंग्रहात एकूण 11 कथा आहेत, त्यापैकी 5 कथा पुरस्कृत आहेत, म्हणजे कथासंग्रह निघण्यापूर्वी अगोदर त्या पुरस्कृत झालेल्या आहेत.
0: म्हणजे थोडक्यात आपल्या कथा या खूप सकारात्मक आहेत. मॅडम, आपलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ग्रामीण भाषा म्हणा किंवा बोली भाषा म्हणा यांचं जतन करण्याचा प्रयत्न करता, आणि विशेषत ज्या नामशेष होत असलेल्या म्हणी आहेत त्यांचं पण जतन करण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून होत असलेला आम्हाला दिसतो. तर या पाठीमागे एक लेखिका म्हणून तुमची काय भूमिका आहे?
1: नाही, सुरुवातीला मी जे लेखन सुरू केलं त्यावेळेला असं बोली भाषा आग्रहानं किंवा हट्टानंच वापरली पाहिजे असं म्हणजे जाणीवपूर्वक कुठलं प्रयोजन नव्हतं माझं.
0: बरं,
1: ते आपसुक येत गेलं, मला ते जपावंस असं फार प्रकर्षाने वाटलं नंतर नंतर.
0: म्हणजे सुरुवातीला तुमच्या भवतालाचा एक भाग म्हणून ही भाषा तुमच्या साहित्यात आली, पण पुढे पुढे मात्र आपण जाणीवपूर्वक ह्या भाषेचं आपण कुठेतरी जतन केलं पाहिजे असा प्रयत्नही आपण करायला लागलो.
1: आणि मग त्याला सुरुवातीला हे सदर तरुण भारत सोलापूरला सुरू झालं होतं माझं, त्याचे 26 भाग निघाले.
0: बरं,
1: त्यावेळेला माध्यमिक शिक्षक विशेषतः ग्रंथपाल यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की हे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वाचं असं सदर ठरू शकते. नंतर तरुण भारत बेळगावला खजाना या पुरवणीत बोली भाषेची लेणी बोलीतील म्हणे या शीर्षकाने सदर पुन्हा सुरू झालं.
0: बरं,
1: त्याचे आतापर्यंत 81 भाग झालेत.
0: वा,
1: आणि 2023 पासून हे सदर आज तागायत अखंड चालू आहे.
0: वा,
1: हीच त्याची बोलकी प्रतिक्रिया म्हणता
0: येईल. हो, त्याचं यश आहे, तेच बरोबर आहे. म्हणजे दैनिक तरुण भारत मध्ये आपण म्हणी आणि बोली, त्याचप्रमाणे भाषेची लेणी, बोली भाषेतील म्हणी, ही दोन जी सदर आपण चालवलेली ती आज 3-4 वर्ष झालं त्याच्यामध्ये सातत्य, यासाठी खरंच मॅडम आपलं खूप अभिनंदन करते. आजच्या काळामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावरती काही म्हणी आहेत की ज्यांचं आपण जाणीवपूर्वक जतन करणं आवश्यक आहे, बोली भाषेचंही जतन होणं आवश्यक आहे, मग या बाबतीत साहित्य काय भूमिका बजावू शकते असं तुम्हाला वाटतं?
1: बोली भाषेच्या शब्दांना किंवा म्हणींना एक त्या परिसराचा गंध असतो, एक चव असते, त्या समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक असलेला असा जो एक विशिष्ट अर्थ असतो तो त्याला लाभलेला असतो, एक भारलेपण असतं त्या शब्दाला.
0: बरोबर,
1: त्या म्हणींना. आणि त्यामुळं त्या त्या विशिष्ट काळाची, विशिष्ट प्रसंगाची, त्या पात्राच्या स्वभावाची सुद्धा वैशिष्ट्य सांगत असतो, त्यामुळे त्या समाजाचे समग्र प्रतिबिंब त्या बोलीतून किंवा शब्दातून किंवा म्हणीतून व्यक्त होत असतं. आता नेवाळी हा शब्द माहित आहे का तुम्हाला? बघा, नेवाळी
0: नाही,
1: तर नेवाळी म्हणजे एक रानजाई, जुईचं नाजूक फुल.
0: अरे वा,
1: पण हा शब्द कुठल्या अर्थानं वापरतात? तुझं बास कर नेवाळपण.
0: बरं,
1: म्हणजे आता हे तुझं नाजूकपण, खोटं नाजूकपण आहे ना, ते बंद कर. म्हणजे असे जे काही शब्द आहेत ना, ते खरंच आता नाहीत, माहीत नाहीत कोणाला. म्हणी तर अत्यंत महत्वाची भूमिका साहित्यात बजावत असतात, कारण आचार विचार, चालीरीती, रूढी, परंपरा, ओमगलेलं सत्य ह्या सगळ्या बाबी अनुभवाच्या गाठीत साठवलेल्या असतात, आणि त्यातून ते कमीत कमी शब्दात नैतिक शिकवण देत असते म्हण. त्यामुळं म्हणी खरंच अत्यंत महत्वाच्या आहेत. आता एक म्हण सांगते तुम्हाला मी.
0: हो,
1: जाव बघून संसार आणि सवत बघून सिंगार, ही म्हण आहे बोली भाषेतली. आता ह्यात इतकं एखादी जी वृद्ध आहे, आजी असेल, आई असेल किंवा शेजारची कुणीतरी ज्येष्ठ महिला असेल, ती सांगते त्या तरुण मुलीला, तू स्पर्धा कर, ईर्ष्या कर, पण कुणाशी आणि कशी करायचं ह्याचं भान ठेव. तू संसार करतेस ना, ते जाव कसे संसार करते, तुझी जाऊबाई कशी करते संस्कार, त्याच्यापेक्षा नेटका कर, तिथं ईर्ष्या कर. पण तेच जर तुला तुझ्या नवऱ्याने तुझ्या उरावर सवत आणून बसवली असेल, तर त्या नवऱ्याला तुझ्याकडे वळवायचं असेल तर तुझा शृंगार चांगला ठेव. म्हणजे हे जे अगदी छोटंसं
0: उदाहरण
1: आहे. किंवा आता तुम्ही सांगाल की दमडीची बुतीन तेगार किती, ही एक म्हण आहे. तर दमडी म्हणजे एक पूर्वीच्या काळातलं

0: चलन होतं.
1: बुत्ती, बुत्ती म्हणजे शिदोरी. आता तेगार, तेगार हा शब्द जो आहे ते रिकामा पोकळ डौल आईट क्षुल्लक बुत्ती दिली आणि किती तेगार करतो हा एवढा आशय त्यात सामावलेला आहे.
0: बरोबर आहे.
1: आता उदाहरण सांगायचं तर सूप, परंतु सुपाचा वापर कशासाठी केला जातो काय सांगतील?
0: पाखडण्यासाठी.
1: पाखडण्यासाठी.
0: बरोबर.
1: पण पाखडण्यासाठी एवढा मर्यादित नाही अर्थ त्याचा. पाखडणं, घोळणं, उफणं, आडसणं, वैचणं असे वेगवेगळ्या कृती आहेत. ह्या वैचणं किंवा आडसणं किंवा घोळणं ह्या एक कसब आहे गृहिणीचं, कौशल्य आहे. आता ते यांत्रिक युगात ते नाही, आता कोणी शेवया करत नाही किंवा घरी सोजी काढत नाही, त्यामुळे हे स्किल मागं पडले. ते असं म्हटलं की तो ती कृती सगळी
0: एका स्त्रीच्या कौशल्याशी संबंधित
1: शब्द आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ते झालं पाहिजे.
0: विविध दिवाळी अंकांमधून आपण कथा, कविता, लेख आणि संशोधनात्मक असं लेखन आपण सातत्याने करता आणि ते प्रकाशित सुद्धा होत आहे. या सगळ्या प्रवासाकडे आपण जेव्हा मागे वळून पाहता त्यावेळी काय असं विशेष समाधान आपल्याला वाटतं?
1: माझं जे काही अल्पस्वल्प लेखन झालं त्याच्याबद्दल मी तृप्त आहे. मला अजून पुढे लिहायचं आहे, जे वेगवेगळ्या प्रयोग करायचे आहेत लेखन प्रकारात. ते साहित्य जे आहे माझं संख्यात्मक दृष्ट्या वाढण्यापेक्षा गुणात्मक, दर्जात्मक कसं वाढेल याबद्दल माझं जरा थोडस जास्त कटाक्ष असेल असा एक प्रयास असेल माझा.
0: आपण ग्रामीण भाषेमध्ये कथाकथन पण करता, कथाकथन स्पर्धांमध्ये आपण पुरस्कार सुद्धा मिळवलेले, तर या संदर्भात नवोदित लेखक जे आहेत त्यांना तुम्हाला कोणता संदेश द्यावा असं वाटतं?
1: संदेश देण्याइतपत काही माझं कार्य मोठं नाहीये, पण मला जे वाटतं, जे जाणवलं ते मी नक्की सांगेन की जे असेल ते काळजाच्या तळातून लिहा. अगोदर स्वतःचं समाधान झालं पाहिजे, स्वतःला ते पटलं पाहिजे, रुचलं पाहिजे. वांग्याचं झाड लावतो ते 3 महिन्यात येतं, त्याला फळही 3 महिन्यात येतं. पण जेव्हा तुम्ही आंब्याचं झाड लावता त्याला कालावधी दीर्घ लागतो आणि त्याला फळ यायला पण दीर्घ वेळ.
0: संयम त्यासाठी ठेवला पाहिजे,
1: आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवावं. आणि दुसरी गोष्ट अशी की यशाचं मूल्यमापन हे फक्त पुरस्कारांवर नाही होत, प्रत्येक वेळेला पुरस्कार मिळेलच असंही नाही. म्हणजे ते त्या थोडीच नाही असं नसतं, उत्तम असू शकतं ते, कदाचित ती वेळ योग्य आली नसेल.
0: संध्या मॅडम, आपला छटाकी हा आणखीन एक कथासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे, तर या संग्रहाबाबत वाचकांनी नेमक्या काय अपेक्षा ठेवाव्यात?
1: कथासंग्रहात 11 कथा आहेत.
0: बर.
1: अर्थातच ह्या पण बहुतेक सगळ्या ग्रामीण समस्येशी
0: निगडीत
1: आहेत. जिथं समस्या, जिथं व्यथा, जिथं वेदना, तिथं माझी लेखणी. तर पुरुषी जी कथा आहे ती एका पुरुषाची होणारी घुसमट, त्याची हतबलता, त्याच्या मनाचा होणारा कोंडमारा आणि शेवटी त्याचं होणारं उद्ध्वस्त आयुष्य ही मांडणारी एक पुरुष कथा आहे. आका ही कथा पण एका पुरुषाचीच आहे, फक्त ते व्यक्तिचित्रणात्मक आहे. आणि बाहेरवासा ही जी कथा आहे ते आजच्या सध्याच्या काळात सुद्धा अंधश्रद्धा आणि अज्ञान एका जीवाचा करून अंत करू शकते हे मांडणारी कथा आहे. आधार आणि छटाकी ह्या ज्या कथा आहेत, सध्याही स्त्रीचं शोषण, अन्याय होतच असतो स्त्रीवर, त्याला कुठेतरी वाद मिळावी, वाचा फोडावी म्हणून तसा प्रयत्न मी ह्या कथासंग्रहात केलेला आहे. वास्तवाच्या पातळीवर लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे. आता एक तुम्हाला सांगते मी, माझ्या मुलीची मेड आज आली नाही त्यामुळे मलाच तिचं सगळं आवरून तिला शाळेला पाठवावं लागलं. आज ड्रायव्हरनं अचानक दांडी मारल्यानं दारात कार असूनही मला टॅक्सी करून ऑफिसला जावं लागलं. ह्या समस्या कदाचित महानगरी एखाद्या रमणीची किंवा एखाद्या गर्भश्रीमंत अधिकाऱ्याची असू शकेल, पण विजेचा लपंडाव वेळेस गणित साधत सुकून जाणाऱ्या पिकाला जगवण्यासाठी नवऱ्याच्या बरोबरीनं रात्री अपरात्री दारदाराला उभी राहणाऱ्या ओल्या बाळंतीची व्यथा कशाची मोजावी? भाकरीच्या चतकोर तुकड्यासाठी आणि शिबर मायेसाठी तळमळणाऱ्या ज्येष्ठांचं काय समजावं, काय करावं त्याचं, त्या या दुःखाचं? किंवा डोळ्यासमोर आपलं कुटुंब मोडतंय, हस्त खेळतंय, एकत्र कुटुंब फुटतंय केवळ स्वातंत्र्यासाठी आणि कितीही प्रयत्न करून ते सावरलं जात नाही, त्यातून आलेल्या हतबलता भ्रमिष्ठातपणा तो जो कुटुंबप्रमुख आहे तो वनवन भटकत राहतो दाही देशा.
0: बरं.
1: कशाची तुलना करायची? ह्या दुःखांची जातकुळीच वेगळी आहे. अशीच दुःख मांडण्याचा माझा प्रयत्न या कथासंग्रहातून झालेला आहे. रकमाचं किंवा बेरचं जे कौतुक झालं वाचकांनी किंवा समीक्षकांनी हे केलं, तसाच प्रतिसाद मला चोखंदळ वाचक देतील, समीक्षकही योग्य न्याय देतील अशी मी अपेक्षा करते छटाकेबद्दल.
0: म्हणजे थोडक्यात तुम्ही स्त्री प्रधान किंवा पुरुष प्रधान असं न करता एक समस्या प्रधान किंवा एक वेदना प्रधान लेखन या छटाकीमध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. मॅडम, ग्रामीण कथाकथनाचे जे काही कार्यक्रम आपण केलं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वाचक किंवा श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ज्या येतात त्याचा लेखनावरती काही परिणाम होतो का?
1: निश्चितच होतो. जेव्हा आपण त्या शब्दाला

0: आवाजाची चढउतारची साथ देतो, भावनेची जोड देतो, तेव्हा तो शब्द सजीव होतो. आणि त्या शब्दामागच्या भावनेची तीव्रता, दाहकता श्रोत्यांच्या काळजाला थेट भेटते. त्या शब्दामागील वेदना, संवेदना आणि आनंद ह्याला मूर्त रूप मिळतं. आपण जेव्हा शब्द उच्चारतो म्हणजे कथाकथन करताना, तेव्हा काळ, प्रसंग, घटना, त्या पात्राचा स्वभाव असे सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आता मदा, ए मदा, अर्धीकोर भाकरी काहीतरी दे ग बाई, लई भूका लागल्या त्या ग, पुतळा काकुलते लई नेऊन होते. हे मी वाचलं, आता मी ते कथाकथन करताना कसं म्हणेन,
1: मदा ए मदा अर्धीकोर दे ग बाई, लई भूका लागल्या त्या ग.
0: आता ह्यातलं त्या पुतळ्याची हतबलता, तिचं असहाय्यपण अधिक टोकदार होतो. त्यामुळं कथाकथन करताना अशा शब्दांची योजना झाली पाहिजे की जे शब्द भावना व्यक्त करू शकतील, तसा माझा प्रयत्न असेल. आणि त्या दृष्टीनं माझ्या कथालेखनावर कथाकथनाचा निश्चितच परिणाम झालेला आहे. साधारण प्रमाण भाषेत ऊन जे आहे ना ते सोनेरी पडलेलं असतं.
2: बर,
0: खरंच ऊन सोनेरी असतं?
2: ते तर नेहमी त्रास देणारच असतं ऊन, शक्यतो.
0: ऊन सोनेरी असतं का? कदाचित असेल, माहित नाही. ज्यांच्या घरांच्या खिडक्यांची तावदानं ह्या टिंटेड लोई काचेचे असतात किंवा जे वातानुकूलित घरात राहतात त्यांना कदाचित ऊन सोनेरी वाटत असेल, कारण त्यांनी रणरण त्या उन्हाची दाहकता अनुभवलेली नसते. माझ्या एका कथासंग्रहात मी उन्हाचं वर्णन कसं केलं आहे बघा. कालच्या हाटवादी पावसानं गबाळ गुंडाळलं होतं, तुरीच्या फुलावाने पिवळं धमक ऊन पडलं होतं, तिचं मन बी त्या फुलावाने म्हवारलं होतं. आता बघा, तुरीचं फुलाचा रंग अगदी त्या कोळ्या उन्हासारखा असतो हे त्या ग्रामीण भागातल्या श्रोत्याला माहित आहे. त्याने ते तुरीच्या फुलाचं ताजेपण, टवटवीतपणा, त्याचा आल्हाददायकपणा म्हणजे हे त्याला जवळच वाटतं. वास्तव वर्णन वाटतं. आता दुसरं एक उदाहरण सांगते मी. ओवाळणीचा मुटका, तर दिवाळीत औक्षण करताना ओवाळून टाकतात, तेवढ्याच मुटक्याचा अर्थ आहे. परंतु मुटका म्हणजे काय? अतिशय कुठल्याही कामाचा नसणारा निरुपयोगी व्यक्ती, तो जो गावावरून ओवाळून टाकलेला आहे, त्याचा दुसरा उपयोगच नाही. ह्याला ओवाळण्याचा
2: अर्थ तर आम्हाला माहितच नाही.
0: म्हणजे असे अनेक हे शब्द आहेत की त्यांना म्हणजे खरंच न्याय दिला पाहिजे.
2: तर मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते, भविष्यामध्ये ग्रामीण साहित्य जे आहे त्या ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रयोग म्हणा किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करण्याची तुमची इच्छा आहे?
0: तसं तर खूप काही करण्याची इच्छा आहे. ज्या जे बोली भाषेचे सदर आहे त्याला जवळजवळ 5 ते 6 वर्ष गेली त्या म्हणी संकलित करायला, कारण ते मौखिक आहे, वाङ्मय, ते कोणी लिहून ठेवलेलं नाही.
2: बरोबर.
0: आणि आता जी पिढी माझ्या मागची पिढी आहे ती गेली तर ते मिळणं दुरापास्त आहे. त्यामुळे जवळजवळ 6 वर्ष आणि तेही फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणी मी गोळा केलेत.
2: बरं.
0: ते सदर अजून जवळजवळ 2-3 वर्ष चालेल. मग ह्या सदराचं पुस्तक करावं की ज्याचा उपयोग भाषेच्या अभ्यासकांना, संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना होईल, असा एक मानस आहे माझा. त्यानंतर बोली भाषेतले शब्द, म्हणी, वाक्प्रचार की जे ग्राम संस्कृती, कृषी संस्कृतीशी निगडीत आहेत, त्याच्यावर काहीतरी कार्य करतं की जे सचित्र शब्दकोश असेल हाती घ्यावं असा एक विचार आहे. जात्यावरच्या ओव्या आहेत, त्या त्या प्रदेशानुसार त्यातही वैविध्य आढळतं, अशा ओव्यांना सामावून घेऊन त्याच्यावरही काहीतरी लेखन करावं असं एक माझ्या मनात आहे. दुसरी गोष्ट अशी की हे बोलीतले शब्द म्हणा किंवा म्हणी म्हणा, वाक्प्रचार म्हणा, हे ज्यांचं वय जडणघडणीचं आहे, संस्कारक्षम आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
2: बरोबर, खूप छान. बोली भाषेचा एकूणच अभ्यास आणि या संदर्भात आपण सबंध महाराष्ट्रामध्ये रूढ असलेल्या आणि सध्या असंगत होत असणाऱ्या ज्या म्हणी आहेत त्यांचं जतन करण्याचं जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते अधिक सकारात्मक ऊर्जेनं आपल्या हातून व्हावं, संपन्न व्हावं, अशा शुभेच्छा आपल्याला देते. आज आपण सोलापूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि साहित्य संपदेच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या साहित्य प्रवासाच्या खूप रुद्ध अशा आठवणी आमच्या बरोबर वाटून घेतल्या, याबद्दल मी आपले आभार मानते.
0: मनपूर्वक धन्यवाद.
2: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
3: श्रोतेहो, आताच आपण साहित्य संपदा हा कार्यक्रम ऐकला. आज कार्यक्रमात लेखिका संध्या धर्माधिकारी यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सादर करते होते डॉ सोमेश्वर पाटील.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन.

0: तेही होलसेल दरात आद्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
2: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: श्रोते हो, आपल्या सर्वांना आनंदाची बातमी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम मोबाईल ऍप वर प्रत्यक्ष ऐकता येतील. तसंच इंटरनेट वरती देखील आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकू शकाल.

0: करले जरा। तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करायचंय तर ऍप डाऊनलोड करण्याची कृती लक्षात घ्या। अँड्रॉइड फोन धारकांनी प्रथम प्ले स्टोअर वर जा आणि ऍपल फोन धारकांनी ऍप स्टोअर वर जा। तिथे न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ऍप हे सर्च करा, डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करा। ते ऍप ओपन केल्यानंतर त्यावर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर आकाशवाणी केंद्रांची यादी दिसेल, त्यातून AIR सोलापूर निवडा। लगेच आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण प्रत्यक्ष मोबाईलवर ऐकू शकाल।
1: मनका रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जीले तू जरा।
0: इंटरनेटवर हे केंद्र ऐकायचं असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर देखील आपण ऐकू शकाल। त्यासाठी www.prasarbharati.gov.in किंवा AIR.org.in या साईटवर जाऊन लाईव्ह रेडिओ हे ऑप्शन सिलेक्ट करून AIR सोलापूर निवडा। लगेच तुम्हाला आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकता येतील।
1: भूले दुसरे की गाके भूल जा, बदला जो रिदम उस पे झूल जा।
0: आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवले।

0: अपनी बात अपनी बोली हिंदी भाषेतलं साहित्य सौंदर्य कथा कविता आणि विविध विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख तसंच मान्यवरांची भाषणं आणि मुलाखती यासाठी अवश्य ऐका अपनी बात अपनी बोली हा कार्यक्रम प्रत्येक बुधवारी रात्री 8:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून अपनी बात अपनी बोली।
1: श्रोते हो आता ठीक 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: साड़ी में सताती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साड़ी ची व्हरायटी जोड़ती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
1: लाहोटी साड़ी चाटी गल्ली सोलापूर।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।

0: आणि याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आज एक कलाकार अंतर्गत राणी वर्मा यांच्या स्वरातली गाणी आपण ऐकली.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिवपार्वती कलेक्शन मध्ये.
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
9: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ठीक 9:15 मिनिटांनी विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो, आपली आवड या कार्यक्रमात मी मृणाल निपुणगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आम्हाला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत काही श्रोत्यांनी फोन केले आणि आमच्याशी संवाद साधला आणि त्याबरोबरच त्यांच्या आवडीची गाणीही कळवली. तेव्हा ऐकूया त्यांच्या संवादासह त्यांची आवडती गाणी. हॅलो आपली आवड. हॅलो आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: बालाजी इंगळे बोलतोय, शेज बाबळगावरून.
0: बोला.
1: कार्यक्रमाने सगळे ऐकतो, सगळी मी.
0: हो का? सगळे सकाळचे आणि संध्याकाळचे?
1: हा, सकाळचे संध्याकाळचे कार्यक्रम आम्ही ऐकतो सगळी.
0: हो का? काय व्यवसाय आहे तुमचा?
1: शेळ्या आहेत्या, गायी आहेत्या.
0: अच्छा, पण उन्हाळ्याचा आता त्रास होत असेल ना जनावरांना?
1: हा, उन्हाळ्यात जरा सावलीची आणि पाणी जरा जास्त गरज आहे त्यांना.
0: दूध पण कमी होत ना?
1: पण कमी होते. सकाळी तेवढे सगळे आपले वैरण पाणी करायचे. हा, शाळा पुन्हा काय 4 च्या नंतरच आम्ही हिरवायला सोडतो. हा, उन्हाच्या वेळेस सावलीला जास्त.
0: गाईच्या दुधाचा भाव भरपूर आहे सध्या.
1: होय, 38 रुपये आहे आमच्याकडे.
0: हो का?
1: हा, होय.
0: मग तुम्ही रती बसतात की डेअरीला देता?
1: नाही, डेअरीला असतो डॉक्युमेंट.

0: हा इथं जवळच.
1: अच्छा.
0: हा कोकाटे म्हणून संदीप कोकाटे जे ढोकला असते.
1: चांगला आहे व्यवसाय.
0: हो व्यवसाय चांगला आहे. सकाळी आपले 9-10 पर्यंत गाईचं बघायचं, पुन्हा शेळ्यांचं बघायचं, पुन्हा मग आपले निवांत.
1: गाणं कोणतं ऐकायचं आज? तुमच्या आवडीचं कुठलंही सांगा.
0: आकाशी स्वप्नांचे.
1: धन्यवाद. आपण तुमच्या आवडीचं गाणं ऐकूया.

0: ताई मी संत पुंडलिक महाराज श्रोतासंघ गोरेगाव तालुका मूर्तिजापूर वरून बोलतोय, दीपक डोईपुरे.
1: बर,
0: एक मराठी गीत ऐकायचं होतं आकाशवाणी सोलापूरच्या माध्यमात.
1: कुठलं?
0: जावायची जात चित्रपट आहे.
1: बर.
0: हे गुलाबी हे शराबी चित्र नवे पाहू. आणि या गीताला माझे परिवार आहे, नम्रता डोईपुरे, प्रथम डोईपुरे, शिवानी केडकर.
1: बर बर, तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूची. आपण काय करता? आपण
0: शेती करतो ताई, आता उन्हाळ्याचे भाजीपाला पिकं वगैरे घेतली आहे, फुलकोबी आहे आणि मेथी पालक सांबार अशी पिकं आणि कांदा पण घेतला होता यावर्षी.
1: हो का? बर. मग पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमच्याकडे?
0: पाण्याची ठिबक सिंचन आहे शेतामध्ये आणि स्प्रिंकलर पण आहे आणि नदीवरून पाणी घेतलेलं आहे शेतामध्ये.
1: अच्छा, मग भाजीपालाच की अजून कुठलं पीक आहे?
0: नाही, तसं सोयाबीन तूर पण घेतो मी आणि असं बाकी सीझन मध्ये, उन्हाळी सीझन मध्ये असे भाजीपाला पण पिकं घेतो.
1: अच्छा, कारण आता कोथिंबीर चांगली भाव आता वाढलेला आहे सध्या.
0: हो, कोथिंबीरचे भाव चांगले आहेत आणि पालकाचे पण आहेत.
1: हो, सगळ्याच पालेभाज्यांचे
0: पण. हो, शेपूचे पण भाव चांगले आहेत आणि मुलगा सोबत, मुलगा पण भाजीपाल्याचा व्यवसाय करतो.
1: हो का? बर बर. तुमच्या आवडीचं हे गाणं आपण ऐकूया. धन्यवाद.
0: हो, धन्यवाद.

0: डॉक्टर पाठवलंय, माझं काही नाव घेत नाही, जाऊ द्या म्हणलं, आपण पाठवत राहूया.
1: असू दे, आता फोन लागलाय तुमचं नाव येईलच.
0: आता नाव येणारच, आपण दर महिन्यातून एकदा करायचंय माहिती.
1: बोला, काय म्हणताय, कसं चाललंय सध्या?
0: सध्या व्यवस्थित आहे, मी मजेत आहे बघा. सोलापूरचं तापमान काय म्हणतंय आपलं?
1: खूप खूप तापमान आहे, 44 पर्यंत पोहोचलंय, अगदी लाही लाही झालीय,
0: अंगाची लाही लाही. पुण्यात पण तेच आहे
1: हो ना, सगळीकडेच आहे,
0: सगळीकडेच तापमान आहे. जाऊ दे, सगळेजण रागवतात, मग एकदा सूर्यदेव पण रागायला गेले तर काय राहणार.
1: बरोबर आहे, म्हणजे माणूस स्वतः सुधारेल, थोडीशी झाडं लावणं, थोडीशी काळजी घेणं आपलं आपण केलं तर
0: करेल. माणूस सुधारणा करेल, माणूस खूप चाललाय इंटरनेटच्या जगात, पण नैसर्गिक कमी झालंय, त्याच्यामुळे मग तो आपला सूर्य राग काढतोय आपल्या सगळ्या जगावर.
1: खरंच आहे, कारण माणसाला फक्त ओरबाडून घ्यायचं माहिती आहे निसर्गाकडून, आपणही निसर्गाचं काही देणं लागतो हे लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकानेच.
0: नदी किती घाण करते बघा तुम्ही, वृक्षतोड किती होतीये सांगा.
1: तेच, या सगळ्याला आपण कारणीभूत आहे.
0: जागेची अडचण झाली म्हणते तू वृक्षतोड काढायचं आणि अपार्टमेंट उभं करायचं, मग कसं झालं तुम्हाला थंडावा मिळेल सांग.
1: कसं मिळणार मग काय,
0: मग माणसाला माणसं ओरबाडत होते, पण आता निसर्गाला पण ओरबाडून गेला, निसर्ग कोपणारच की हो.
1: मग काय,
0: मग हे तर सूर्यदेव आहेत,
1: कधीतरी होणारच हे.
0: हा, आपण आता थंडी मागतोय, येते का? नाहीच,
1: नाही.
0: त्याचा मोसम आहे, तो आपलं परिपूर्ण देतोय, तसं माणसाने आपलं परिपूर्ण द्यावं, कोणाला जर काही द्यायचं असेल
1: तेच
0: परिपूर्ण त्याच्याकडून अपेक्षा न ठेवता परिपूर्ण द्यावं माणसाने काहीतरी.
1: आपणही कोणाचं तरी देणं लागतो, ही प्रत्येक माणसाने आपल्या घरातून आपण सुरुवात केली तर हे होणार आहे.
0: घरातूनच सुरुवात करायची असते, आपण झाड लावा किंवा कोणी लावलं असेल तर त्याला पाणी तरी द्या
1: नुसतं, तेच गोष्टीतून आपल्याला करता येऊ शकतं हे.
0: त्याला म्हणलं आज गाणं सांगावं, काटीन घोंगड घेऊ द्या की रे मला वीज जत्रेला येऊ.
1: अरे बाबा,
0: सगळ्याच्या जत्रेचा मोसम चालूय,
1: हो हो हो,
0: सगळ्या देवांच्या जत्रा यात्रा चालूय.
1: हो,
0: छान वाटलं तुमच्याशी,
1: छान वाटलं, तुमच्या आवडीचं गाणं ऐकूया. धन्यवाद.
0: हा.

Lipo.

ना तो पुरो वळती करुणा अन्यत पुर हण पहिलं हयो माधुर येतो दुकानी जातो दूर काय कपिली लय चातुर दुद्धुतियाला भरपूर पुर पाण्यावर नेऊन द्या अरे गुर पाण्यावर नेऊन द्या की राम

0: हेलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हॅलो, आपली आवड
0: बोला.
1: संभाजी जाधव, शिरगापूर तालुका तुळजापूरहून बोलते मॅम.
0: बर बर, बोला.
1: गाणे ऐका म्हणलं, बरेच दिवस झाले.
0: कुठलं ऐकायचंय?
1: ते प्रल्हादसिंग देसलावाचे विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत.
0: अरे वा.
1: उन्हाळा जास्त कठीण झाला. आम्ही ड्रायव्हिंग करतो, गाडी चालवितो.
0: हो बरोबर, म्हणजे उन्हातलंच काम आहे.
1: हो, उन्हातलं लय त्रास आलाय मॅडम.
0: तुमची स्वतःची गाडी आहे?
1: नाही, व्हीआरएल ट्रान्सपोर्ट नाही का? व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेड.
0: अच्छा अच्छा, हा बर. म्हणजे हेवी ड्रायव्हिंग आहे.
1: हो,
0: मग कसं असतं तुमचं काम रोज?
1: रोज असतं का मॅडम? रोज जायचं एका गावाला. नाही.
0: अच्छा. मग ही आकाशवाणीची सोबत छान असेल तुम्हाला.
1: हो, आकाशवाणी सारखंच असते. आपल्या गाडीत टेप आहे, मोबाईल लावले, तिथे पण गेलं तर तुमचे कार्यक्रम ऐकले तर रात नाही दिवस.
0: हो का? पण हे ऐकताना काळजी तुम्हाला तेवढीच घ्यावी लागेल.
1: नाही, फक्त ऐकावंच लागते ना, बघा कुठे लागणार आहे असं मोबाईल पिक्चर मॅडम.
0: हो नाही, पण तरी लक्ष थोडस सावधान.
1: काय नाही वाटत,
0: सवय होते म्हणतो.
1: 10-15 वर्षापासून मी ऐकतो. लहान शाळा असताना रेडिओ होता आपल्याकडे. तेव्हापासून ऐकतो.
0: हो का? बर.
1: रात्रीचा कार्यक्रम चांगला झाला. सुनवतराने.
0: हा अच्छा, तुम्ही पाठवलं होतं का?
1: हो.
0: छान आहे कार्यक्रम तो. म्हणजे म्हणजे डोक्याला पण चालना आणि वेळ पण तेवढा जातो.
1: हो, आणि सगळी शिकणाऱ्या मुलांना पोलीस भरती सगळ्या भरतीला नवीन प्रश्न असतात ना, ते सगळं स्पष्ट करून सांगते ना.
0: हो,
1: ते जा.
0: आपण तुमच्या आवडीचं गाणं ऐकूया. धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हा हॅलो,
0: हा नमस्कार, बोला, कोण बोलत आहे?
1: मी प्रियांका उत्तम दरे बोलते. पहिल्यांदाच उन्हाच्या सुट्टीला आले, फोन केला.
0: अरे वा वा, बर, कोणाकडे आली आहे?
1: मी आजी आजोबाकडे आलते.
0: बर, कुठे असता?
1: भिवंडीला असतो आम्ही.
0: अच्छा, आणि तू आता आली आहेस कुठे?
1: आता सध्या मी पाटोद्यात.
0: बर, बीड.
1: हो,
0: अच्छा,
1: कशी आहे तुम्ही?
0: छान, तू कशी आहे?
1: मी पण बरी आहे.
0: कार्यक्रम ऐकते आमचे सगळे?
1: हो ऐकते ना, माझी मावशी ऐकते, मी पण ऐकते.
0: हो का? कितवीला आहेस?
1: आता 12वीची परीक्षा दिली.
0: हो का? अरे वा वा, बर.
1: हो,
0: काय व्हायचंय?
1: मला बँकेत मॅनेजर व्हायचंय.
0: अरे वा, बर बर, खूप शुभेच्छा तुला, छान अभ्यास कर. बर, अजून काय चाल सध्या सुट्टीत?
1: काय नाही, निवांत.
0: अच्छा, गाणं कुठलं ऐकायचंय?
1: दगडी चाळ मधलं असे कसे बोलायचे.
0: बर बर,
1: थँक्यू.
0: हो, धन्यवाद.
1: तुमचे कार्यक्रम खूप छान असतात.
0: हो ना?
1: हो,
0: सकाळपासून ऐकते.
1: हो, सकाळी लावलेला असतो पासून ऐकते. रात्रीच्याला बी ऐकत असते मी. हो
0: प्रियांका, तुझ्या आवडीचं गाणं आपण ऐकूया.
1: हो ठीक आहे, थँक्यू.
0: धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड
1: हो, आपली आवड कार्यक्रम.
0: आंब्याची इन्सुली वरून आपसाहेब जाधव बोलतोय मॅडम.
1: बर,
0: मी आकाशवाणीचा नियमित श्रोत आहे मॅडम.
1: हो का?
0: म्हणजे सर्व कार्यक्रम मी ऐकत असतो. हॅलो आपली आवड, हॅलो आपके पसंत, सोने तराने, गुजार रेश,
1: बर.
0: सर्व कार्यक्रम छान असतात आकाशवाणीचे.
1: काय
0: आणि
1: करता
0: मला
1: तुम्ही?
0: मॅडम
1: एवढा
0: मी
1: वेळ मिळतो
0: सुशिक्षित
1: तुम्हाला ऐकायला?
0: हो मी सुशिक्षित देकर आहे मॅडम. ग्रॅज्युएशन झाले माझं,
1: बर.
0: काय नोकरी काय लागली नाही, प्रयत्न केला, असंच काम धाम करतो शेतात.
1: शेतातली शेती आहे तुमची?
0: नाही असं दुसऱ्याच्या शेतात.
1: मग काही
0: आज
1: छोटा
0: आपल्याला
1: मोठा व्यवसाय नाही केला?
0: नाही मॅडम केला, जरा आर्थिक बाजू डाऊन असल्यामुळे
1: बरोबर.
0: नाही केली. त्यामुळे आज मला एक रमाई गीत ऐकायचं आहे मॅडम.
1: बर.
0: माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागेल रमाई, हे रमाई गीत मला आवडते मॅडम. हे रमाई गीत आहे मॅडम, खूप दिवसापासून मला ऐकण्याची इच्छा होती. आकाशात चलते मॅडम, लावा मग.
1: हो, नक्की लावते. धन्यवाद.
0: ओके, हा धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड
1: हॅलो.
0: कार्यक्रम
1: हा, मी रुक्मिणी कदम बोलतो मॅडम, मार्डीवरून.
0: बोला.
1: काय नाही बघा, वॉटर किती हाय.
0: हो, खूप उन्हाळा आहे.
1: असं बाहेर निघू वाट नाही घराच्या बघा.
0: खरच आहे, खरच आहे. अगदी भाजून निघते बाहेर गेले की.
1: तर मग मी मराठी गाणी सांगते, पड पड रे पावसा.
0: अरे वा,
1: मग
0: काळाने
1: काय,
0: त्रस्त झालोय आपण सगळे.
1: हा मग काय तर म्हणूनच.
0: बर, काय करता तुम्ही?
1: आणि काय नाही बघा, घरात काय करत नाही, काम हे कामाला
0: पण
1: काय
0: घरातलं
1: घातलंच
0: काही
1: आहे.
0: करत नाही कसं म्हणता? घरातलं केवढं मोठं काम आहे.
1: घरातलं तर
0: त्यामुळे असं
1: काहीच
0: कधीच
1: स्वयंपाक
0: म्हणायचं नाही मी
1: करायचा.
0: काय करत नाही.
1: सून सूनबाई करते की घरातलं तर.
0: हो का, छान आहे की.
1: होय होय आहे.
0: सुनबाई
1: सूनबाई
0: काय
1: बघा
0: करते?
1: काय काय नाही, ती पण घरातच असती.
0: हो का.
1: पोरग, हा पोरग माझं ड्रायव्हर आहे, आपलं आईवा
0: अच्छा,
1: गाडी चालवते.
0: बर बर, चांगले.
1: आमचं मालक पण जातात कामाला. लोकांच्या शेतात राहू राहायला आम्ही.
0: होय का.
1: हा
0: चालेल,
1: हा
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. हा.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: आपल्यावर का
0: कोण बोलताय?
1: नमस्कार दीदी, मी दत्ता कदम बांबेवाडी तालुका मूळ. आता काय मी शेतात सध्या दार पाणी चालू आहे मॅडम.
0: बर.
1: दीदी मग गाणं ऐकावं म्हणलं मराठी. ओठानी ओठाना सांगायचं हो, कारण पाऊस सध्या येणं गरजेचं आहे, कारण भरपूर असं ऊन वाढलेलं आहे. तरी
0: हो,
1: आता दीदी आता
0: खूप
1: माझ्या
0: ऊन आहे.
1: गावात सध्या हो धारा चालू आहेत माझ्या गावात सध्या सांगत आणि
0: हो
1: मी पाणी देतोय कटळाला.
0: हो का? पाण्याचं कसं आहे
1: हो
0: तुमच्याकडे नियोजन?
1: पाणी दीदी आता सध्याला बोरचं पाणी भरपूर आहे, कारण मी आणि दुसरी गोष्ट आम्ही सोलर बसले असते, त्यामुळे
0: हो
1: दोन
0: का?
1: दिवसा लेट मिळते आम्हाला. हो
0: बर बर. आणि पीक काय
1: हो
0: आहे शेतात?
1: सध्या आता मका उडत आले आहे मॅडम, आणि दीदी आता कडवळ आहे गाईला, मकवान पण आहे,
0: बर बर.
1: ज्वारी काढली आणि गहू पण काढला आता. हो त्यामुळे गाई समजा वैरण सध्या आहे, सध्या 4-5 गाई आहेत घरी. हो
0: कारण जनावरांना पण उन्हाळ्याचं सांभाळावं लागतं.
1: हो 100% 100%. इतकं आता भयानक झाले होऊन पडलं दीदी, मला नको वाटायला, पण नागलं जाय काय
0: खरंच
1: करायचं.
0: आहे. चालेल, तुमच्या आवडीचं हे गाणं आपण.

0: हॅलो, आपली आवाज.
1: नमस्कार, सोलापूर आकाशवाणी.
0: हो, सोलापूर आकाशवाणी, बोला.
1: मी तांबोळे तालुका मोहोळ इथून गृहिणा चिंगळे बोलतोय मॅडम. लय दिवस झाला मॅडम, मला महिना झाला होती, फोनच लागला नाही.
0: बर,
1: लावला तर आज नशीब लागला फोन मॅडम.
0: अरे वा वा वा, छान छान.
1: आणि तुम्ही फोन लागले लागले इतका आनंद झाला की अगदी मोठलाट मन झालं बोलण्यासाठी.
0: वा, मग बोला, काय म्हणताय
1: मॅडम. मी दररोज अगदी सकाळी भक्ती संगीतापासून सगळं कार्यक्रम संध्याकाळी 11 वाजेपर्यंत अगदी आवडीनं मी आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकतो.
0: अरे वा.
1: आणि एक तर आकाशवाणीनं येड चावलंय की आकाशवाणीचं कार्यक्रम नाही ऐकल्यावर करमतच नाही मॅडम.
0: बरोबर,
1: इतकं छान कार्यक्रम असतात की आम्हाला जे कळत नाही की आकाशवाणीवरनं सगळं दिल्लीत काय झालेलं आम्हाला आकाशवाणीनं गल्लीत आमच्या बांधावर सगळ्या रोजच्या रोज वाचण्यासाठी ते किती मोठं आकाशवाणी आमचं काम करते.
0: तेच आहे ना, माहिती मनोरंजन ज्ञान आकाशवाणी सगळ्यांना.
1: हो, मनोरंजन आहे. पुन्हा शनिवारचं 10 ते 11 लावण्य
0: लावण्य रंग
1: पारदर्शक आहे. अगदी सगळे सगळं आता मी जर थोडा अनपढ आहे, मला सगळ्या कार्यक्रमाची नावं घेता येत नाही, त्यापण मी हे आवडीनं ऐकतो.
0: वा वा, खूप छान वाटलं.
1: आणि रात्री मॅडम 6 वाजता मराठी गीत लावली होती बर का, ती मराठी गीतची ती मला आवडली, इतकी छान वाटली. जर आज फोन लागलं तर रात्रीच्या मराठी गीतावरच थोडं मग सर असतील किंवा मॅडम असतील बोलावं असं मी गोखलं होतं, ते योगा फोनच लागला.

0: वा, छान छान. कोणतं गाणं
1: मॅडम
0: ऐकायचंय?
1: वैशाली सामंत म्हणून होते हा कार्य रात्रीच्या कार्यक्रम होत्या
0: बर.
1: आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट गवळणी आणि तुम्हाला सांगतो लावण्या काय सुंदर गायल्या, काय आवाज आहे आणि त्या गाण्याचं वाद्य इतकं मनाला मोहित वाद्य होतं. अहो इतकं इतकं मी तर भारावून गेलो. मग त्यांची गवळण मी लावली ना ऐकत बसलो. काय करावे हरीला चालू रंगाने भिजला.
0: बर बर.
1: एकदम छान गवळण मस्त संगीत नीन इतकं इतकं गोड वाटलं. आज गवळण लावा काय करावे हरीला चालू रंगाने भिजला. रात्री झाली माझा फोन उचलला एवढं प्रेमानं बोलला आनंद वाटला मॅडम.
0: बर बर. धन्यवाद
1: धन्यवाद.

श्रोतेहो, आपल्या सर्वांना आनंदाची बातमी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम मोबाईल ऍप वर प्रत्यक्ष ऐकता येतील. तसंच इंटरनेट वरती देखील आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकू शकाल.

तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करायचंय तर ऍप डाऊनलोड करण्याची कृती लक्षात घ्या. अँड्रॉइड फोन धारकांनी प्रथम प्ले स्टोअर वर जा आणि ऍपल फोन धारकांनी ऍप स्टोअर वर जा. तिथं न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ऍप हे सर्च करा, डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करा. ते ऍप ओपन केल्यानंतर त्यावर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर आकाशवाणी केंद्रांची यादी दिसेल, त्यातून AIR सोलापूर निवडा. लगेच आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण प्रत्यक्ष मोबाईलवर ऐकू शकाल. मनका रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जीले तू जरा. इंटरनेटवर हे केंद्र ऐकायचं असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर देखील आपण ऐकू शकाल. त्यासाठी www.prasarbharati.gov.in किंवा AIR.org.in या साईटवर जाऊन लाईव्ह रेडिओ हे ऑप्शन सिलेक्ट करून AIR सोलापूर निवडा. लगेच तुम्हाला आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकता येतील. बदला जो रिदम उस पे झूल जा. आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेन.

0: सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे। तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या। सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा। ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी।
1: अपनी बात अपनी बोली, हिंदी भाषेतलं साहित्य सौंदर्य, कथा कविता आणि विविध विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख, तसंच मान्यवरांची भाषणं आणि मुलाखती, यासाठी अवश्य ऐका अपनी बात अपनी बोली हा कार्यक्रम प्रत्येक बुधवारी रात्री 8:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। अपनी बात अपनी बोली। श्रोते हो,

जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुर ध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना. प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे. आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर. आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी